कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला आता सुरुवात होते. 5:32 झालेत. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आपण ऐकताय आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेलाविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आणि आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो गदी माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके. आणि आज मी ते गीत ऐकवणार आहे की जिथं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना सुद्धा मायावी शक्तींनी फसवलं. मृगसोन्याचा जगी असंभव तरीही तयाला भुलले रावण. हे गीत तुम्हाला माहितीच आहे पण गीतरामायणातलं त्या सुवर्ण मृगाच्या संदर्भातलं जे गीत आहे सीतेनं जानकी मातेनं प्रभू रामचंद्रांकडे केलेला हट्ट.

ज्या त्या सुवर्ण मृगामुळे खरं तर रामायण घडलं, त्या संपूर्ण रामायणाचं वर्णन ज्या गीतात आहे, आणि त्या गीतात आपल्याला पटतं की आपल्या हातात काहीच नाही. दैव जाणिले कुणी आपण म्हणतो ना, लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मिकी मुनी, त्याच गाण्यातलं जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मृग सोन्याचा जगी असंभव तरीही तयाला भुलले राघव, श्रीरामांना फसवून गेल्या शक्ती मायाविणी, जिथे प्रभू रामचंद्रांचंही काही चाललं नाही तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं होत नाही का, आणि कोणाच्या नशिबात कोणाच्या विधिलिखित कुठे असेल काही सांगता येत नाही, तेच हे गीत.

त्यामुळे आपण सर्व चांगलं करत राहायचं, चिंता करायची नाही, नामस्मरण करत राहायचं, आणि त्या नामस्मरणातनं खरोखरच आपल्याला निश्चितपणे एक बळ मिळतं, ऊर्जा मिळते. कारण पुढे काय घडणार आहे आपल्याला माहीत नाही, कुठलाच क्षण आपल्या हातात नाही. आणि त्यामुळे निर्मळ मनानं भक्ती करणं, श्रद्धा ठेवणं, विश्वास ठेवणं हे महत्त्वाचं. हा सगळा नामस्मरणाचा महिमा.

पहाटे 5 वाजता सुरू झालेला भक्तिगीतांचा प्रवास कधी सांगतेपर्यंत आला कळला नाही. दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेले होते अविनाश दिवेकर रत्नागिरीहून, आत्माराम खराडे, मग्निशा लोहार, शास्त्री हॉलमधून वसुमती ठोसर, जयंत बर्वे, दादरहून गायत्री वैशंपायन आणि बोरिवलीहून प्रशांत कायकिणी आणि अंजलीताई. व्हॉट्सअपवरती नेहमीप्रमाणे संदेशांची बरसात आहेच. आज व्हॉट्सअप यंत्रणा एकदम व्यवस्थित काम करत आहे. श्रुती भावे, मंगेश घरत, मुरलीधर रौंदळ, त्यानंतर संपर्क झाला मंगेश जोशी यांचा रोहा इथून, एन एम पाटील, वीणा नाडकर्णी, नित्यानंद पाटील, अनंत काळे पनवेलहून मग कल्पना माइंडकर, के राघवकुमार, जयंत बर्वे यांनी व्हॉट्सअपद्वारे सुद्धा मत कळवलं आणि फोनसुद्धा केला होता, त्यानंतर संतोष महाजन आणि शकुंतला महाजन, हरिश्चंद्र परमाळे, दिलीप पाटील, याना केवची जी मी माहिती सांगितली, भस्मासुराची कथा सांगितली ती आवडल्याचं प्रताप तेंडुलकर यांनी कळवलं, श्रीपाद जोशी, चंद्रशेखर मुळेकर, त्यानंतर प्रशांत सावंत, नंदकुमार पाटील, जयेंद्र शहात, वैष्णवी खुटले, सुमेधा परांजपे, माधव वाघ, त्यानंतर रवींद्र तेळकरी, देवराम म्हात्रे, शिवाजी दळवी, त्यानंतर संपर्क आहे सुहास सरवटे यांचा भूगाव इथून, भाषीरामणी, योगिता जाधव, सुवर्णा चौगुले, सतीश मगर, रवींद्र जोशी, सुप्रिया रायकर, खनिका भगत, विलास बुरुंगले, त्यानंतर सुधीर कांदळगावकर, त्यांनी सुद्धा कळवलेलं आहे की मी आता जी कर्नाटकमधली गोकर्ण महाबळेश्वर मंदिराची माहिती दिली ती आख्यायिका सांगितली ती आवडल्याचं कळवलं, त्यानंतर संपर्क झालेला आहे सुनीता उत्तुरकर यांचा, सुनील आणि स्वप्नाली जोशी, विजया शिरपूरकर, नीलांबरी कुलकर्णी या लोणावळा इथून संपर्क साधतात आज, मग के जे कामत, प्रमोद राऊत, चित्रा कर्वे, त्यानंतर संपर्क झाला आहे श्यामसुंदर टांगसाळी, गोवा इथून संपर्क झालेला आहे प्रिया फाटक, वासुदेवराव नंदुरबार, त्यानंतर किशोर पेडणेकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर, प्रकाश कुलकर्णी, मंदा पेडणेकर, चंद्रशेखर भाटवडेकर, रघुवीर भावल, आशा सोनावणे, गोपाळ मेढेकर, प्रदीप अनंतकृष्णन, प्रज्ञा मानकामे, पंकज मोहोड, रघुनाथ पाटील, त्यानंतर अर्चना जोगळेकर अलिबाग इथून, त्यानंतर संपर्क झालेला आहे सुभाष चव्हाण यांचा, ममता शिंदे यांचाही संपर्क आहे आणि तुम्ही जो सुचवला विषय तोच आपण रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये घेणार आहोत. रवींद्र शेणाय, वसंत खोत, कांचन रानडे, सुधीर दत्त मुणगेकर, पूनम सोयीतकर, विक्रम

विद्या आठवले, संजय सिंग राजपूत, गजानन पाटील, अनिल गावडे, शिरीष बेलसरे, सुरेश बावकर, उदय कुलकर्णी, बबन ढगे, किशोर पाटील, सुरेश सहस्रबुद्धे बोरवली, रामदास तांबे, आनंद मोकाशी, प्रकाश जोशी, डॉक्टर श्रीराम साने, अपूर्वा श्रोत्री, विठ्ठल मसलेकर, गौतम हिंगारडे, वृंदा जाधव, सुरेखा पाटील, सुयोग महाजन, मधुसूदन जोशी, अनंत कानडे, दिनकर शिखरे या सगळ्यांचा संपर्क झाला. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल आणि 6:05 पुन्हा भेटूया. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊया, आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला वंदन हा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफएम रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचपल, सादर करतोय तुमच्यासाठी तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम ज्याचं नाव आहे रेनबो फंडे. रेनबो फंडेमध्ये पूर्वार्धामध्ये काय विषय असेल ते तुम्हाला कळेलच.
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मन मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे.

कार्यक्रमातल्या पूर्वार्धामध्ये महत्त्वाच्या विषयाकडे वळण्याअगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा येथील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज येथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. किमान तापमान कुलाबा इथं 29 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 27 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही, सांताक्रूज येथील 76%. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, आकाश अंशतः ढगाळलेलं असेल मुंबई शहरात आणि उपनगरात सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला पावसाची तुरळक वृष्टी होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, आता आजच्या विषयाकडे. 2026 या वर्षामध्ये अनेक मान्यवरांनी या जगाचा निरोप घेतला आणि काल रात्री जेव्हा आपण ती बातमी बघितली, भावगीत, भक्तिगीत या सगळ्या संगीत क्षेत्रामध्ये विविध प्रकारची गाणी गाऊन गेली 6 दशकांपेक्षा जास्त काळ ज्या आवाजाने आपल्याला मंत्रमुग्ध केलं, तो आवाज, त्या आवाजांनी, त्या स्वरांनी या जगाचा निरोप घेतला ज्येष्ठ गायिका सुमनताई कल्याणपूर यांचं काल निधन झालं. आपला रेडिओचा कुठलाही कार्यक्रम असा नसेल की जिथे सुमनताईंचं गाणं नसेल. प्रत्येक कार्यक्रमात आपण एक तरी गीत त्यांचं ऐकवत असतोच आणि आज रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण सुमनताईंनी गायलेली गाणी ऐकणार आहोत. FM रेनबो वाहिनीतर्फे ही आपण आदरांजली व्यक्त करतोय. आता एक व्यावसायिक विराम असेल आणि त्यानंतर पुढलं गीत, अर्थातच सुमनताईंच्या स्वरातलं.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 भवानीपूर इथला, माहेरच्या सुमन हेमाडी। त्यांचे वडील शंकरराव हेमाडी हे बँकेमध्ये वरिष्ठ पदावरती होते। वडिलांची बदली झाली, कुटुंब मुंबईत स्थायिक झालं। सुमनताईंना चित्रकलेचं आकर्षण होतं, पण अर्थात स्वरांच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केलाच। रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या झाल्या सुमन कल्याणपूर, आणि हा स्वर गेली 6 दशकांपेक्षा जास्त काळ अधिराज्य गाजवत होता। खरोखरच काल ती बातमी ऐकल्यानंतर मन कसं सुन्न झालं की एक मोठी व्यक्तिमत्व ही व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड जात आहेत, पण त्यांचं जे कार्य आहे ना ते कार्य शाश्वत आहे, कायम टिकणार आहे। आणि जेव्हा जेव्हा आपण ही गीता ऐकतो सुमनताईंच्या स्वरातली, त्यावेळेला तो शांत सोज्वळ सात्विक चेहरा डोळ्यासमोर येईल। एकटी चित्रपट आठवते, त्या चित्रपटातलं सुलोचना दिदींवरती चित्रित झालेलं गीत, आई मुलाचं नातं सांगणारं, आणि ते व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं सुमनताई कल्याणपूरांचं हे गीत ऐकताना।

मित्रांनो, सुमनताईंबद्दल बोलायला खरोखरच शब्द अपुरे आहेत. काय बोलावं असा मला ना प्रश्न पडलाय. निसर्गदत्त गोड गळा, अवीट अशी गोडी त्या गाण्यांमधली, अतिशय निर्मळ आणि स्वच्छ स्वर. गीतामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांना योग्य न्याय देणं आणि त्या गीतातल्या भावना समर्थपणे पोचवणं हे सुमनताईंच्या गीतातून आपल्याला कळतं. मित्रांनो, अनेक गाणी मलाही आठवत आहे की शाळेमध्ये असताना आमच्या शाळेत अशी पद्धत होती की राष्ट्रगीत ऐकवल्यानंतर रोज एक भक्तिगीत हे प्रसारित केलं जायचं आणि त्यामध्ये सुमनताईंनी गायलेल्या भूपाळ्या त्या आठवत असतील. म्हणजे त्यांनी गायलेली भावगीतं हा एक कार्यक्रमाचा वेगळा विषय असू शकेल, त्यांनी गायलेली भक्तिगीतं, त्यांनी गायलेली चित्रपटगीतं. खूप बोलावं असं वाटतंय आज. आणि मला अजूनही आठवत आहे की सुमनताईंच्या प्रत्यक्ष मुलाखती बघण्याचा योग आलेला होता. त्यावेळेला त्या मुलाखतीतनं सुमनताईंनी त्यांचं आयुष्य उलगडून दाखवलं होतं. सर्व प्रेक्षकांशी त्या संवाद साधत होत्या आणि अतिशय सोज्वळ सात्विक व्यक्तिमत्व, साधेपणा, तो साधेपणा मनाला भावणारा. श्रोते हो, तुम्ही सुद्धा आम्हाला सुमनताईंनी गायलेली तुम्हाला आवडणारी गीतं सुचवू शकता. पण थोड्या वेळानंतर, कारण आपण काही मान्यवरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे फोन लाईन मग एंगेज होऊन जाईल, त्यामुळे थोड्या वेळानंतर फोन करा. पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही तुमची फरमाईश नक्कीच नोंदवू शकता. व्हॉट्सअप क्रमांक 8657661071, 86 57 66 10 71. या व्हॉट्सअप क्रमांकावर सुमनताईंनी गायलेली तुमच्या आवडीची गाणी तुम्ही आम्हाला कळवू शकता. अर्थात पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या गीतांचा समावेश करतोय. त्यांनी गायलेल्या गीतांचे वेगवेगळे प्रकार समाविष्ट करण्याचा मी प्रयत्न करीन. आता एक व्यावसायिक विराम असेल आणि त्यानंतर अर्थातच आपण पुढे जाणार आहोत, पुढच्या गीताकडे वळणार आहोत. तुम्हीच सुचवलेलं एक गीत मी ऐकवणार आहे.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: मित्रांनो, आणि आता आपण संवाद साधणार आहोत आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायिका विद्या करलगीकर यांच्यासोबत. नमस्कार विद्या.
1: नमस्कार.
0: हा, मुख्य म्हणजे सुमन सुगंध हा कार्यक्रम आम्ही बघितलेला आहे आणि सुमन सुगंध या कार्यक्रमात तू सहभागी होतीस. अनेक कार्यक्रम त्यांच्याबरोबर तू सादर केलेले आहेस, त्या मुलाखतीतनं त्यांचं आयुष्य उलगडलं होतं. आम्हाला जाणून घ्यायचंय की सुमनताईंचं आणि तुझं जे नातं होतं ते काय सांगशील?
1: बरं, सर्वात प्रथम माझ्यासारख्याच सर्व कलाप्रेमी संगीतप्रेमी रसिकांकडून ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना आदरांजली मी अर्पण करते. आणि त्यांच्याबद्दल बोलणारी खरं तर अधिकारी व्यक्ती म्हणजे सौ मंगलाताई खाडीलकर, ज्यांनी सुमन सुगंध या पुस्तकामध्ये त्यांचं चरित्रच त्यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवलाय. आणि त्याच नावाचा कार्यक्रम जेव्हा त्यांनी केला तेव्हा मी माझ्या बरोबरच माधुरी करमटकर, मंदार आपटे यासारखे गायक गायिका बरोबर असायचे. आणि त्या मुळात त्या कार्यक्रमात मला गाण्याची संधी मिळाली हेच माझं मी भाग्य समजते. कारण त्या कार्यक्रमाच्या द्वारे सुमनताईंचा जो सहवास आम्हाला लाभला तिघांनाही तो अतिशय मोलाचा होता. म्हणजे जवळपास जसं काही हजार कार्यक्रम आम्ही त्यांच्या बरोबर केला इतका तो मोलाचा होता असं मी म्हणेन. कारण इतकं सुजबळ सात्विक आणि जसं तुम्ही आधी सांगितलं बोलताना की प्रामाणिक निरागस व्यक्तिमत्व, जणू काही त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं त्यांचं गाण्यात उतरतं असं म्हणतात. गायकाचं व्यक्तिमत्व हे गाण्यात उतरतं अक्षरशः तसाच. आणि अतिशय तरल अनुभव त्यांच्या बरोबर आम्हाला आला. खूपच सुंदर, इतकं डाऊन टू अर्थ एका एखाद्या कलाकाराने असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुमनताई.
0: बरोबर
1: असं मी म्हणेन.
0: विद्या, तू प्रत्यक्ष स्टेजवरती प्रत्यक्ष व्यासपीठावरती त्यांनीच गायलेली गाणी त्यांच्या समोर सादर करत होतीस, हे एक मोठं आव्हान होतं तुझ्यासाठी.
1: खूपच जास्त. सुरुवातीला इतकं दडपण, म्हणजे पहिल्या कार्यक्रमाला इतकं दडपण आलं पण त्यानंतरच्या त्यांच्या संवादामध्ये किंवा

0: त्यांच्या बरोबरच्या सहवासामध्ये ते अक्षरशः निघून गेलं, कारण ते त्यांनी इतकं आम्हाला इझी करून ठेवलं की म्हणजे इतक्या आपल्या घरातल्या व्यक्तीसारख्या त्या वागायच्या आमच्याशी, असं मी म्हणेन. आपल्याच कोणीतरी आई काकू अशा आपल्या बरोबर आपल्या संवाद साधतायत असं आम्हाला वाटायचं, त्यामुळे त्यानंतर ते दडपण खरंच निघून गेलं असं मी म्हणेन.
1: खरंय, पण कार्यक्रमाच्या निमित्ताने, तालमीच्या निमित्ताने म्हणा, त्यांच्या घरी सुद्धा जाणं येणं झालं असेल आणि त्यावेळेला एक वेगळे पैलू उलगडतात ना जेव्हा आपण त्यांच्या घरी जात असतो किंवा त्यांच्याशी जास्त परिचय होतो, असा एखादा पैलू सांगशील त्यांचा वेगळा? असा
0: वेगळा असा पैलू म्हणजे जो सगळ्यांच्याच बाबतीत आहे ज्येष्ठ गायिकांबद्दल, असं मी म्हणेन की कलेबद्दल संगीताबद्दल अतिशय प्रेम, असं हे मी बघितलं की ते सगळ्या कलाकारांच्या मध्ये असायला हवं. म्हणजे अगदी शेवटी शेवटीपर्यंत त्यांचा रियाज, त्यांच्या गाण्याबद्दल त्या इतक्या जागरूक असायच्या, म्हणजे जसं काही स्टेजवर असल्या आणि त्यांनी जरी दोन ओळी गायल्या तरी आम्हाला अगदी छोट्या कलाकारांना पण लाजवतील, या वयात अशा वयात सुद्धा असा आवाज असू शकतो माणसाचा, ह्यावर विश्वासच तेव्हा बसायचा नाही आमचा. हा एक खूपच वेगळा, म्हणजे त्यांचं एक पैलूच म्हणायला हरकत नाही की दैवी देणगी म्हणायला हरकत नाही.
1: आणि मला आठवते विद्या, तू तुझी स्वतःची सोलो कॉन्सर्ट जी केली होतीस तर ती सुद्धा पूर्णपणे सुमनताईंच्या गाण्यांवरच केली होतीस, तर तो विचार तुझ्या कसा मनात आला आणि तू त्यांना हे कळवलं होतंस का की मी तुमच्याच गाण्यांवरती सगळा एक अख्खा प्रोग्राम करणार आहे 2-2.5 तासांचा?
0: मी त्यांना कळवलं होतं, पण तेव्हा थोडीशी त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी जरा थोड्याशा चालू झाल्या होत्या, त्यामुळे मलाही त्यावेळेस वाईट वाटलं. पण मी असं म्हणेन की त्यांना एक त्यांच्या गाण्यातून रसिकांना मिळणारा आनंद, मला मिळणारा आनंद इतका मोठा होता की तो आनंद वाटावा एवढंच माझ्या डोक्यात होतं, त्यामुळे त्यांची गाणी घेऊनच आपण कार्यक्रम करावा इतकी इच्छा होती. ते कितपत मला जमलं मला माहिती नाही, पण मी एक प्रयत्न केला.
1: नाही, त्या कार्यक्रमाला मी सुद्धा होतो मला आठवत आहे, आणि मंगलाताई सुद्धा होत्या आणि मंगलाताईंनी सुद्धा तुझं कौतुक केलं होतं. आणि मुख्य म्हणजे सुमनताईंची गाणी हा एक वेगळाच विषय आहे, नाही का?
0: कारण ते एक विषय म्हणजे तो इतका व्हास्ट
1: पर्व
0: आहे की भक्तिगीत आहे, मग चित्रपट गीत आहे, भावगीत आहे, म्हणजे एवढा. परत हिंदी चित्रपट गीतांमध्ये एक वेगळाच त्यांचा एक जॉनर दिसतो, म्हणजे इतके वेगळे वर्सेटिलिटी एवढी आहे त्याच्यामध्ये की ते गाणं खूप आव्हानात्मक होतं तेव्हा. आणि तेव्हा सोलो कार्यक्रम करताना विशेष हे जाणवलं मला की इतकी मोठी आव्हानं त्यांनी पेललेली आहेत, अगदी भक्तिगीतापासून अगदी चित्रपट गीतापर्यंत मोठा प्रवास आहे हा,
1: खूप मोठा प्रवास आहे. तर आता मी विनंती करतो तुला की तुझ्या आवडीचं सुमनताईंचं कोणतं गीत आमच्यासाठी ऐकवशील?
0: खूप आहेत तशी, पण त्यातलं एक माझ्या आवडीचं चित्रपट गीत ऐकवते.
1: हो, नक्कीच.

0: धन्यवाद.
1: हो खरोखरच हे अतिशय उत्कृष्ट असं जे चित्रपट गीत होतं ते तू ऐकवलंस, त्याबद्दल धन्यवाद. आणि कार्यक्रमात सहभागी झालीस, त्यांच्या आठवणी शेअर केल्यास त्याबद्दलही धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद. आकाशवाणीचे हे अनेक आभार मानते मी की मला बोलण्याची संधी दिली तिकडे, कारण त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं इतकं आहे पण ते अगदी छोट्या शब्दात सांगणं सुद्धा कठीण आहे आणि अनुभवही शेअर करणं खूप कठीण आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद. श्रोते हो, आता आपण संवाद साधला होता आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायिका विद्या करलकर यांच्यासोबत. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं जे गीत आहे ते तुम्ही सुचवलेलं, अनेकांनी या गीताची पसंती आम्हाला कळवली आहे.

सुमन सुगंध या कार्यक्रमातल्या आठवणी आता विद्या करलीकरांनी शेअर केल्या. मित्रांनो, हा कार्यक्रम इतका उत्कृष्ट आहे ना, तो बघण्याचा योग आला होता. सुमनताई स्वतःच्या जीवनातले किस्से सांगायच्या, त्यांना मंगलाताई खाडीलकर बोलतं करायच्या, आणि गायिका सुमनताईंनी गायलेली गाणी सादर करायच्या. किती आठवणी येत नाही. सुमनताईंना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आणि मध्य प्रदेश शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार. त्याचप्रमाणे लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डसुद्धा त्यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पद्म पुरस्काराच्या सुद्धा त्या मानकरी होत्या. अनेक पुरस्कार आणि एवढे पुरस्कार मिळून यशाच्या शिखरावर असून अतिशय साधेपणा, सोज्वळपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला भावणारा.

मित्रांनो, एफ एम गोल्ड वाहिनीवरती म्हणजे 100.1 MHz आज सकाळी 10 वाजता सुप्रसिद्ध निवेदिका लेखिका मंगलाताई खाडीलकर या सुमनताईंच्या आठवणी सांगणार आहेत आपल्याला. तेव्हा एफ एम गोल्ड वाहिनीवरती सकाळी 10 वाजता नक्की ऐका तो विशेष कार्यक्रम. प्रमोद जोशी यांनी आम्हाला काव्य सुमनांजली पाठवलेले उत्स्फूर्तपणे त्यांनी काव्य केले ते वाचून दाखवतो. ते म्हणतात, हळुवारन तरल भावना उच्चारातुनी सहजच येती, स्वरात तुझी आझरते अमृत, सुमन गंध तो वसतो कंठी, गीत ऐकता सुमन तुझे ग भाव समाधी आम्हा लागते, तल्लीन होऊन चिंब नहावे स्वरात तुझ्या किती न कळते, दावितेस तू कबीर आम्हा एकतारीवर गातो दोहे. क्या बात है, दावितेस तू कबीर आम्हा एकतारीवर गातो दोहे, यमुना तीरी भल्या पहाटे कुब्जा हरीची वाटुली पाहे, वाऱ्यावरती घेतल केरी जललहरी तुझ सवेची गाती, स्वरात तुझ्या झरते अमृत, सुमन गंध तो वसतो कंठी, अजून निंबोणीच्या मागे चंद्र झोपतो तसाच बाई, अजून निंबोणीच्या मागे चंद्र झोपतो तसाच बाई, तुझ्याच स्वर अंगाईतून अजून जो जविते ग बाळ आई, उठते चिवताई ती रोजच तुझी भुपाळी गाऊन उठी, स्वरात तुझी आझरते अमृत, सुमन गंध तो वसतो कंठी, स्वर सुगंध हा तव गीतांचा निशिदिनी आम्हा साठी दरवळ, भावभक्ती वा प्रेम जागवी मनास अमुचा लाभे परिमळ, टवटवी तव गीते ऐकून भावफुलांची हृदयी दाटी, स्वरात तुझी आझरते अमृत, सुमन गंध तो वसतो कंठी. प्रमोद जोशी जळगावातनं त्यांनी उत्स्फूर्तपणे काव्य पाठवले. आमचे नेहमीचे श्रोते आहेत, उत्तम कवी आहेत, खूप खूप धन्यवाद या सुमनांजली हे जे काव्य तुम्ही पाठवलं त्याबद्दल. आता एक व्यावसायिक विराम आणि त्यानंतर पुढलं गीत.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

बाळा गाऊ कशी अंगाई चित्रपटाच्या वेळेचा किस्सा आहे. अभिनेत्री आशा काळे नाईक या त्यावेळेला थोड्या आजारी होत्या आणि चित्रपटाचं एकाच गाण्याचं शूटिंग बाकी होतं. फेमस स्टुडिओमध्ये सेट लावलेला होता आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांना सांगितलं की एकच गाणं आहे अंगाई आहे आणि ते तुमच्यावरती चित्रित करायचं आहे. तर त्यावेळेला डॉक्टरांची परवानगी घेऊन ते शूटिंग पूर्ण झालं. पण आशा काळे नाईक यांनी थोडीशी तक्रार केली की या चित्रपटाच्या नायक नायिकेला तुम्ही काश्मीरपर्यंत नेऊन आणलं आणि एक मस्त युगुलगीत त्यांच्यावरती चित्रित केलं, माझ्यावरती मात्र अंगाई चित्रित होणार. त्यावेळेला त्यांना असं सांगण्यात आलं, निर्मात्यांनी अशी प्रतिक्रिया दिली, दिग्दर्शक असं म्हणाले की सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अंगाई आहे आणि आशा म्हणजे आशाताई आशा काळे नाईक तुमच्यावरती चित्रित होणार आहे आणि हा जो सुमनताईंचा स्वर आहे ना तो अनेक वर्ष ही अंगाई अनेक वर्ष काय अनेक दशक ही अंगाई शाश्वत असणार आहे. आणि खरोखरच ती गोष्ट आशाताईनं नंतर पटली. अगदी अलीकडच्या काळामध्ये एका समारंभात त्या गेल्या होत्या आणि तिथे एक माऊली आणि तिच्या हातात तिचं बाळ होतं आणि ते बाळ असं आशाताईंकडे बघत होतं. आशाताईंना कळत नव्हतं की हे बाळ माझ्याकडे का बघतंय आणि त्यावेळेला त्या माऊलीने असं सांगितलं की आम्ही सध्याच्या काळात यूट्यूबच्या माध्यमातनं ही अंगाई सुमनताईंनी गायलेली अंगाई ऐकवतो आणि मग ते बाळ झोपतं आणि त्या बाळानं तुमचा चेहरा बघितलेला आहे त्या गाण्यामधला. म्हणजे बघा, आशाताईंचा चेहरा आशाताईंवर चित्रित झालेलं गीत आणि स्वर अर्थातच सुमनताईंचा. आणि खरोखरच ही अंगाई अजरामर आहे. त्यामुळे वेळ जरी आत्ता सकाळची असली तरी ही अंगाई त्यातला तो स्वर हा खूप महत्त्वाचा आहे, अर्थातच सुमनताईंचा.

भावगीतं, भक्तिगीतं, युगुलगीतं, चित्रपटगीतं अशी सर्वच प्रकारची गीतं सुमनताईंनी गायली. आणि त्यांनी गायलेली अशी काही गीतं आहेत की जी गीतं आपल्याला प्रेरणा देतात. जीवनामध्ये आपल्याही अनेक संकटं येत असतात, अनेक अडचणी येत असतात, आणि मग ज्या वेळेला आपण सुमनताईंच्या स्वरातलं हे गीत ऐकतो ना, त्यावेळेला ती प्रेरणा मिळते. त्याच गीतानं या टप्प्याची सांगता आणि त्यानंतर आपण पद्म मानकरी मालिकेकडे वळणार आहोत. सुमनताईंना पुन्हा एकदा आदरांजली.

मित्रांनो, पद्म मानकरी या मालिकेमध्ये आज मी तुम्हाला परिचय करून देणार आहे पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर सुरेश हनगवडी यांचा. कर्नाटकातल्या दावणगिरी येथील एक ख्यातनाम पॅथॉलॉजिस्ट आणि मानव्यवादी डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्याचा उल्लेख आपल्याला करायलाच हवा. मुख्य म्हणजे डॉक्टर हनगवडी यांना स्वतःला देखील 70% हिमोफेलिया हा जो नावाचा आजार आहे ना, त्या समस्येने ते सुद्धा ग्रासलेले होते. रक्त गोठण्याची अनुवंशिक समस्या म्हणजे हिमोफेलिया, आणि याच आजाराने त्यांच्या मेहुण्यांचा मृत्यू झालेला होता. या दुःखातनं बाहेर पडून त्यांनी डॉक्टर होण्याचा निश्चय केला. मग पॅथॉलॉजीमध्ये MD ही पदवीसुद्धा त्यांनी मिळवली, आणि मग कर्नाटक हिमोफिलिया सोसायटीची त्यांनी स्थापना केली डॉक्टर सुरेश हनगवडी यांनी. हिमोफिलियाच्या रुग्णांवरती मोफत उपचारसुद्धा त्यांनी करून दिलेत. या आजारासंदर्भात जनजागृती करणं ही गोष्ट महत्त्वाची, आणि त्या संदर्भात त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. या आजारासंबंधी बऱ्याच जणांना माहिती नसते, त्या संदर्भात त्यांनी जनजागृती केली, वेगवेगळे कार्यक्रम केले, व्याख्यानं दिली. मुख्य म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणातल्या आणि आरोग्यातल्या उत्कृष्ट कार्यासाठीसुद्धा त्यांना एका राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं होतं. आणि आता पद्मश्री पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आहेत कर्नाटकामधले डॉक्टर सुरेश हनगवडी. त्यांचं अभिनंदन. पद्म मानकरी ही मालिका आवडल्याचं सुद्धा अनेक जण सांगतायत की त्यानिमित्ताने आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा परिचय होत असतो.

0: ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आणि मग 7:20 पुन्हा भेटूया रेनबो फंडेच्या उत्तरार्धात.
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आप की या

आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर

0: यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, कवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आए बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनीत अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं. अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
1: साथियों, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोच

पावतीस म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासशैली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेत, पण सभासदांसाठी

0: आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवले जातात, जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
1: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशा वेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप काल ठरलं. भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल. तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं. अहमदाबाद इथंच अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं. राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तर त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएल जेतेपद. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: फेसबुक ने स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
3: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकर इतिहास. स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
3: रेनबो फन डे.
4: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. पुन्हा एकदा रेनबो फंडेच्या उत्तरार्धात स्वागत. मी तुमचा मित्र गणेश आचवल.

मित्रांनो, कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं हे गीत, पण मुळात हा चित्रपट कट्यार काळजात घुसली या नाटकाचं माध्यमांतर होत आहे. मराठी संगीत रंगभूमीवरती कट्यार काळजात घुसली या नाटकानं इतिहास घडवला. आणि या सुप्रसिद्ध नाटकात गुरुपंडित वसंतराव देशपांडे यांच्यानंतर खान साहेब ही व्यक्तिरेखा ज्यांनी साकारली, ते कलाकार, ज्येष्ठ शास्त्रीय गायक, अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांचं काल निधन झालं. मित्रांनो, कालचा दिवस हा खरोखरच संगीत क्षेत्रासाठी चटका लावणारा दिवस होता. सुमनताई कल्याणपूर यांचं निधन झालं आणि आपण रेनबो फंडेमध्ये सुमनताईंबद्दल बोललो पूर्वार्धामध्ये. आणि कालच्याच दिवशी घडलेली आणखीन एक दुःखद घटना म्हणजे पंडित चंद्रकांत लिमये यांचं निधन. वसंतरावांच्या म्हणजे वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे वारसदार समजले जातात ते म्हणजे पंडित चंद्रकांत लिमये. आणि मुख्य म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये चंद्रमोहिनी, जयध्वनी अशा रागांची निर्मिती देखील केली ती म्हणजे पंडित चंद्रकांत लिमये यांनी. 2003 साली महाराष्ट्र कला निकेतनतर्फे महाराष्ट्र वैभव, त्याचप्रमाणे सुरमणी या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 2010 सिद्धकला संगीत अकादमी ठाणेतर्फे अनिल मोहिले स्पेशल अवॉर्डचंसुद्धा ते मानकरी होते. पंडित चंद्रकांत लिमये यांनासुद्धा आपण आदरांजली व्यक्त करूया आणि कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद ऐकूया.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. आपकी याद आती रही,
3: आती रही रात भर.
4: मित्रांनो, सध्या उष्णतेच्या त्रासाला आपण सामोरं जातोय. उष्णतेची लाट आपल्याला त्रास देते. नागरिकांकरता सार्वजनिक आरोग्य खात्याकडनं सूचना आहे, त्या म्हणजे प्रवास करताना पिण्याचं पाणी सोबत ठेवा आणि मुख्य म्हणजे लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय प्या. संत्री, द्राक्ष, अननस, काकडी इत्यादी जास्त पाण्याचं प्रमाण असलेली हंगामी फळं आणि भाज्या खा. आणि हो, मुख्य म्हणजे सातत्यानं पाणी पीत राहा.

0: ठीक 7:40 आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स।
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर।
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स।
3: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत।
2: श्रोते हो नमस्कार, दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात, महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये। तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर। मोडक साहेब नमस्कार।
5: नमस्कार
2: सर। स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात, जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात, तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा।
5: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात। तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर

0: बसलेल्या स्त्रिया दिसतील, त्यांच्यासमोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात, त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅम पासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडो किंवा पेढेगाठी जोडो म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडवं. तसंच तेच जोडवं पण त्याला जर मध्ये असे उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिऱ्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरी असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
1: बरीच डिझाईन, हा
0: ज्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोट भर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठेच्या मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो. मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्यावर ज्या पैंजण हा नटण्या करताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्या करताय, तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅम पासून पुढे 200 ग्रॅम पर्यंत येतं, जड असतात पैंजण. आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं, त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो.
1: बरोबर.
0: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताचं, जसं मी मागे सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक तर आम्हाला पण हे करून द्या.
1: बरोबर आहे. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
0: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून बायकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
1: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकल्यात प्रायोजित कार्यक्रम आणि आता काही क्षणात सुरू होईल कार्यक्रम अज्ञात मुंबई. तुम्हाला माहितीच आहे की या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण प्रसारित करत असतो आणि या पुस्तक वाचनाचा, अज्ञात मुंबई या पुस्तक वाचनाचा भाग 22 आज आपण ऐकणार आहात.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: सगळी मिळून जेमतेम 10,000 लोकसंख्या असलेल्या मुंबई बेटातून ईस्ट इंडिया कंपनीला नफा मिळवून द्यायचा तर व्यापार वाढला पाहिजे.

0: त्यासाठी लोकसंख्या वाढली पाहिजे आणि ती वाढवायची तर जास्तीत जास्त लोकांना मुंबईकडे आकर्षित करून घेणारी लवचिक धोरणं आखली पाहिजेत याची जाणीव ऑंजिएला होती. सन 1672 मध्ये ऑंजिएने ऑंजिएचा करार म्हणजेच ऑंजिएस कन्व्हेन्शन जाहीर करून सर्व प्रकारचा व्यापार करू इच्छिणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी मुंबईची कवाडं मोकळी केली. देशभरातल्या व्यापाऱ्यांना आणि कसबी कारागिरांना मुंबईत येण्यासाठी उत्तेजन द्यायला सुरुवात केली. व्यापाऱ्यांना सवलती देऊ केल्या. व्यापारासाठी पोषक वातावरण निर्माण केलं. मुंबईत येऊ इच्छिणाऱ्यांच्या जान आणि मालाच्या सुरक्षिततेची हमी दिली. जहाजांसाठी धक्का बांधला. टांगसाळीची स्थापना केली. पोलीस व्यवस्थेची आणि न्यायदानाची सुरुवात केली. राज्य कायद्याचं राहील असा संदेश दिला. आज मुंबईत आपण ज्या सर्व व्यवस्था किंवा सिस्टीम्स अनुभवतो ना, त्यातल्या बहुतेक सर्व गोष्टींचा पाया हा जेराल्ड ऑंजिएनं घातलेला आहे. कोणत्याही देशाच्या शहराच्या आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्या मूलभूत सोयी सुविधांची आणि कायदे कानून यांची आवश्यकता असते, त्या सर्व गोष्टींची पायाभरणी मुंबईत केल्याचं श्रेय जेराल्ड ऑंजिएचंच. तो पाया इतका खोल आणि भक्कम की कालानुरूप त्यात बदल होत गेले असले तरी त्याचं फ्रेमवर्क मात्र तेच राहिलेलं आहे.
1: त्याचबरोबर त्याने अवलंबलेलं त्याचं सर्वात महत्वाचं धोरण होतं सहिष्णुतेचं. मुंबईत कायमसाठी येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला ऑंजिएनं त्याच्या जाती धर्माच्या परंपरा पाळण्याची मुभा दिली. शासन किंवा इतर कुणीही त्यात ढवळाढवळ करणार नाही याची हमी दिली. जाती धर्माचा भयंकर पगडा असलेल्या त्या काळात मुंबईचं हे वेगळेपण देशभरातल्या उद्यमी आणि धडपड्या लोकांना आकर्षक वाटलं नसतं तरच नवल. आजही मुंबई याच धोरणावर चालत असल्यानं देशातलं इतर कोणतंही शहर प्रयत्न करूनही मुंबईची बरोबरी करू शकलेलं नाहीये. ऑंजिएनं राबवलेल्या धोरणांचा परिणाम म्हणून 1661 सालात अवघी 10,000 असलेली मुंबईची लोकसंख्या त्याच्या काळात म्हणजेच 1669 ते 1677 दरम्यानच्या अवघ्या 8 वर्षात 60,000 पोचली. वाढलेल्या लोकसंख्येमुळे व्यापारात वाढ झाली. कंपनीचा नफा वधारू लागला. हे खरं असलं तरी त्यामुळे काही प्रश्नही निर्माण झालेच. पहिला प्रश्न म्हणजे एवढ्या लोकांना बेटावर राहण्याजोगी जागा कशी काय उपलब्ध करून द्यावी आणि दुसरा म्हणजे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवावा. हा सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला मुंबईच्या बेटांवर राहण्यायोग्य जागा नव्हती हे आपण आधी पाहिलंच आहे. हीच बाब अन्नधान्याच्या बाबतीतही होती.
0: मुंबईच्या सातही बेटांवर थोडीफार भात शेती होत असे. मासेही भरपूर मिळत. पण नुसताच भात आणि मासे यांच्यासोबत डाळ मिरची मसाले हे जिन्नस तर लागतातच. ते कसे आणि कुठून आणायचे हा प्रश्न ऑंजिएला पडला. पोर्तुगीज काळात बेटावरची लोकसंख्या अत्यंत मर्यादित असल्यानं त्यांच्यासमोर हा प्रश्न कधी उद्भवला नव्हता. शिवाय काही कमी पडत असल्यास ते शेजारच्या साष्टीतून मागवणंही सोपं होतं. हा सर्व इलाका होता तो पोर्तुगीजांच्याच अधिपत्याखाली, त्यामुळे काहीच अडचण येत नसे. पण ऑंजिएच्या काळात मात्र परिस्थिती बदललेली होती. मुंबई ब्रिटिशांची झालेली असली तरी वांद्र्यापासून पुढचा सारा प्रदेश पोर्तुगीजांचाच होता. त्या अर्थानं तो परदेश होता. मुंबईतल्या लोकांना खाण्यासाठी पुरेसे जिन्नस साष्टीतून मागवावे तर पोर्तुगीज त्यावर जबर कर आकारत, त्यामुळे किमतीत वाढ होत असे. त्याशिवाय सिद्धी मोगल आणि मराठे हे ब्रिटिशांचे शत्रू अन्नधान्य घेऊन येणारी जहाजं लुटण्याची शक्यता असेच. त्यामुळे रसद घेऊन जहाजं सुखरूप मुंबईला पोहोचणं ही दुर्मिळ घटना होती. या दोन्ही प्रश्नांना उत्तर मात्र एकच होतं आणि ते म्हणजे मुंबईत जागा उपलब्ध करणं. मुंबईच्या पाचही बेटांवर असलेल्या लहान मोठ्या उंचीच्या टेकड्या फोडून त्यातून निघालेल्या दगड मातीनं मधल्या

0: सखल जागेत भरणी केली तर मुंबईची बेटं एकमेकांना जोडून घेता येऊ शकतात आणि त्यामुळे मुंबईत भरपूर जागा निर्माण करता येणं शक्य आहे. त्यामुळेच राहण्यायोग्य आणि शेतीयोग्य जमीनही उपलब्ध होऊ शकणार आहे आणि तसं झालं तर भविष्यात आणखी उग्र होऊ शकणारा जागेचा प्रश्न मिटून मुंबईच्या वाढीला वाटही मिळू शकणार आहे असा रास्त विचार ऑनजीएनं केला.
1: मुंबईची बेटं जोडून एकसंध जमीन तयार करण्याची कल्पना सुचलेला आणि सन 1672 मध्येच ती योजना मांडून त्या दिशेनं कृती करणारा जेरॉल्ड ऑनजीए हा पहिलाच ब्रिटिश. वरळीच्या बांधाचा आणि आजच्या मुंबई शहराचा जन्म या कल्पनेतूनच झाला असल्यानं ऑनजीएविषयी माहिती घेणं महत्वाचं ठरतं. ऑनजीएनं त्याला सुचलेली कल्पना आणि त्या कल्पनेला मंजुरी मिळाल्यास जवळपास 100 एकराची लागवडी योग्य जमीन उपलब्ध होऊ शकते असा अहवाल ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्लंडमधल्या मुख्यालयाला पाठवला. पण कंपनी होती पक्की व्यापारी. तिला वसाहतींकडून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवायचा होता. मुंबईत भरणी केल्यास राहण्यासाठी आणि लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होईल हे मान्य असलं तरी त्यासाठी खर्च करायची मात्र कंपनीची तयारी नव्हती. शिवाय समुद्राला घातलेला बांध टिकेलच ह्याचीही शाश्वती नव्हती. कंपनीचा इथल्या अधिकाऱ्यांवर फार विश्वासही नव्हता. आपले अधिकारी पैशांची विनाकारण उधळपट्टी करतायत असं मत असलेली कंपनी ऑनजीएनच्या योजनांना मात्र बासनात गुंडाळून ठेवते.

हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत, संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्सना केतकर.

0: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई या मालिकेचा भाग 22वा. आज एफ एम गोल्ड वाहिनीवरती म्हणजे 100.1 MHz सकाळी 10 आपल्या भेटीला येईल आर जे माधुरी रावराणे, आणि सकाळी 10 त्या कार्यक्रमात संवाद साधला जाणार आहे सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडीलकर यांच्यासोबत. मंगलाताई या सुमन कल्याणपूर यांच्या आठवणी आपल्याला सांगणार आहेत. दुपारी 4:30 ते 5 यावेळेत आपल्या भेटीला एफ एम रेनबो वाहिनीवरती येईल आर जे अमेय बाळ. तेव्हा आमचे हे कार्यक्रम नक्की ऐका. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला रेनबो फंडे हा कार्यक्रम इथंच समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. ठीक 8 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल. 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आपण ऐकाल. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकाल. आणि 8:40 एफ एम रेनबो वाहिनीवरचे हिंदी कार्यक्रम आपण ऐकू शकाल.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती.

दीप्ती पाटील। या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 41 29 आणि 45 15 41 30। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही।

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी, देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूस प्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
2: साथियो, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.

0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,
1: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्याससहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला. चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. केरळमधील कोट्टायम इथं काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री VD सतीशन उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली. सरसेनाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले. देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गबाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीतादत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजात

सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एनएस राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

करून देत या योजनेनं देशातल्या असंख्य पथ विक्रेत्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपली मेहनत, जिद्द आणि उद्यमशीलतेच्या बळावर देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 4 प्रमुख शहरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53.5 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 42 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता त्याची किंमत 3113 रुपये 50 पैसे इतकी असेल. मुंबईमध्ये ही वाढ 43.5 रुपये करण्यात आली असून त्याची किंमत आता 3067 रुपये 50 पैसे होईल. कोलकाता इथं 53.5 रुपये तर चेन्नईत 42 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठीच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या 37 पोहोचली आहे. कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. कायदा मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली तसंच वरिष्ठ वकील वेंकिटा सुब्रमणी मोहना यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. 8 जूनपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. मतदान आणि मतमोजणी 18 जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रात विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या रिक्त जागेसाठी देखील पोटनिवडणूक होत आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. गोव्यात मडगाव इथं सुरू असलेल्या सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघानं शानदार कामगिरी करत गतविजेत्या बांगलादेशचा 3-0 असा पराभव केला. या विजयासह भारतानं ब गटात अव्वल स्थान निश्चित करत उपांत्य फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत 69 स्थानावर असलेल्या भारतीय संघाकडून प्यारी खाखा, लिंडा कोम आणि मालविका पी यांनी प्रत्येकी 1 गोल करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. उपांत्य फेरीत भारताचा सामना भूतानसोबत होईल. हाँगकाँग इथं सुरू असलेल्या 22व्या आशियाई 20 वर्षांखालील एथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. भारताच्या मोगली वेंकटराम याने पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. याशिवाय महिलांच्या 4x400 मीटर रिले संघानं सुवर्णपदक जिंकलं तर 4x100 मीटर रिले संघानं रौप्य पदकाची कमाई केली. तसंच पुरुषांच्या 4x400 मीटर रिले संघानं कांस्य पदक पटकावत नवा कनिष्ठ राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. ही स्पर्धा अमेरिकेतील ओरेगॉन इथं 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या जागतिक 20 वर्षांखालील एथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता फेरी म्हणून आयोजित करण्यात आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तातडीनं आणि सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र पाठवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: फिर एक बार स्वागत है आप सभी का। ठीक 1:30 से लेकर 1:40 तक आप राष्ट्रीय समाचार सुनेंगे मराठी में, और उसके बाद ही 10 हॉट गीतों का जो ये सिलसिला है यूं ही जारी रहेगा। और सुमन कल्याणपुर जी की बात करें तो भले ही वो आज हमारे बीच नहीं है, लेकिन उनके गीत, उनकी सादगी और उनकी मीठी यादें हमेशा हमारे साथ रहेगी। उनके जाने से संगीत का एक कहते हैं ना कि सुनहरा अध्याय जो है वो समाप्त हो गया है, लेकिन उनकी जो मीठी सुरीली मखमली जो आवाज़ है ना, वो हमेशा उनके गीतों के जरिए हम सुनते रहेंगे, FM रेनबो के जरिए सुनते रहेंगे। तो चलिए आप ही सुनते रहिए, कहीं मत जाइए। 1:40 पर मैं आपके साथ फिर जुड़ूंगी, और आप सभी श्रोताओं ने जो गीतों की फरमाइश की है ना, लगभग सभी ने एक जैसी की है, इसलिए मैंने सभी श्रोताओं के एक साथ नाम ले लिए हैं और गाने वही सब बजा रही हूँ जो वो सुनना चाहते हैं। सुनते रहिए FM रेनबो।
1: आकाशवाणी मुंबई, दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन। दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या 4 प्रमुख शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या LPG सिलेंडरच्या दरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53 रुपये 50 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, तर घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही। दिल्लीमध्ये व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली असून आता या गॅसची किंमत 3,113 रुपये 50 पैसे, मुंबईत 43 रुपये 50 पैशांनी वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 3,067 रुपये 50 पैसे, कोलकात्यामध्ये 53 रुपये 50 पैसे वाढ झाली असून गॅसची किंमत 3,255 रुपये 50 पैसे, तर चेन्नईमध्ये 42 रुपयांची वाढ होऊन गॅसची किंमत 3,283 रुपये झाली आहे। त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे। दरम्यान केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल, डिझेल

आणि ETF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील विंड फॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ETF वरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला. या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल. तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,54,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVSEC IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

0: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहू ना आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमें जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मी आपला रेडिओ सखा अमेय आज आपल्याशी गप्पा मारणारे, वेळ झालेली आहे, चला दोस्त हो बोलू काहीची, सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाची या सुंदर गीतानी.

श्रोतेहो, काल रात्री ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं त्यांच्या राहताघरी वृद्धापकाळामुळे निधन झालं आणि संपूर्ण संगीत विश्वावरती एक शोककळा पसरली. अनेक अजरामर गाणी सुमनताईंनी आपल्या कारकिर्दीमध्ये गाऊन ठेवली आणि ती आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये आपण जपूनही ठेवले. किती बोलावं त्यांच्याबद्दल, बोलावं तितकं कमी आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कारांनीही 2023 साली गौरवण्यात आलं होतं. 28 जानेवारीला ब्रिटिशकालीन ढाका येथे त्यांचा जन्म झाला आणि ही संपूर्ण त्यांची जवळजवळ 6 ते 7 दशकांची कारकीर्द. मला वाटतं अशा गायिकेला आपण मानवंदना देऊया आज आपल्या या पुढच्याही गाण्यातून.

श्रोते हो, खरंय, माणसाचा देह हा नश्वर असला तरी त्यांनी केलेलं कार्य हे मात्र चिरंतन टिकून राहतं. आणि मला वाटतं सुमनताईंची गाणी, सुमनताईंनी दिलेल्या आठवणी ह्या चिरंतन आपल्या मनामध्ये टिकून राहतील. तसंच कलावंत हा नेहमी कलेच्या संपूर्ण विश्वामध्ये वावर करणारा सूर्य असतो. म्हणजे आमचे अशोक बागवे हे कवीबद्दल बोलताना म्हणतात, कवी म्हणजे कवी असतो, साहित्य सूर्य मालेतला तो रवी असतो. पण ही उपाधी फक्त कवीपुरती मर्यादित न ठेवता सर्व कलावंतांविषयी जर ही लागू करायची झाली तरी देखील त्यात मला वाटत नाही काही दुमत असावं. आणि अशा एक कलावंत हा एक तारा काल निखळला, परंतु त्यांच्या गाण्यांमधून, त्यांच्या आठवणींमधून तो सदैव आपल्या मनामध्ये चिरंतन राहील. आणखीन एक व्यक्ती ज्यांचा आज स्मृतिदिन आहे, विनोदी लेखक, नाटककार, कवी आणि समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन आहे. मराठी संगीत नाटकांची सुरुवात झाली त्या पुढच्या किंवा पहिल्या काळातले एक अग्रगण्य लेखक म्हणून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याकडे बघितलं जातं. बुलढाणा इथे त्यांचा जन्म झाला. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे, बहु अतो असोत सुंदर संपन्न की महा या गीताने ज्यांना प्रसिद्धी मिळवून दिली किंवा या गीताचे रचनाकार म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. तर त्यांच्या मूकनायक या नाटकातील एक नाट्यपद आपण ऐकूया.

0: घर होके आया। मैं देखकर हैरान रह गया कि वो लोग दिन भर एसी चलाते हैं, रोज वॉशिंग मशीन चलाते हैं, घर में दो दो फ्रिज हैं, फिर भी उसका बिजली बिल पता है कितना आता है? जीरो। मैंने पूछा तो भतीजा बोला, चाचा जी सब ऊपर वाले की दया है। मतलब सोलर पैनल की। मैंने सोचा अब तो लगवाना ही पड़ेगा।
1: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर।
2: हर घर सूर्य घर।
3: नमस्कार, मी आशिष कुलकर्णी आणि तुमचा दिवस स्वरमय करण्यासाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो।
4: श्रोते हो, आज दिनविशेषामध्ये अजून एका व्यक्तीची जयंती, जन्मदिवस आहे। आपण मराठीमधल्या अनेक कविता, अनेक कवी आपल्या मनामध्ये जपलेले आहेत, परंतु केवळ 49 कविता लिहून मराठी काव्य जगतामध्ये, मराठी साहित्यामध्ये ज्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला, ज्यांनी आपल्या कवितेनी, आपल्या शब्दांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं, असे कवी नारायण मुरलीधर गुप्ते, म्हणजेच कवी बी या नावाने प्रसिद्ध असलेल्या कवी बी यांचा आज जन्मदिवस आहे। खरं तर आचार्य अत्रे यांनी कवी बी यांच्याविषयी बोलताना असं म्हटलं आहे की गोविंदाग्रजांकडे असलेली अलंकारिकता, बालकवींकडे असलेली रूपकात्मक शैली आणि इतर समकालीन कवींकडे असलेली त्यांची वैशिष्ट्य, या सगळ्यांचा संगम म्हणजे कवी बी। आणि कवी बी म्हटल्यानंतर मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच लक्षात आलं असेल आपण कुठलं गाणं ऐकणार आहोत। मी शाळेमध्ये असताना कवी बी यांच्याशी माझा पहिला परिचय झाला तो याच कवितेतून। आपला वडील, आपले वडील मुलीला, ती रुसून आली आहे, तिला कोणी काही बोललं आहे का, तिची समजूत काढताना या भावना व्यक्त झालेल्या आहेत। ऐकूया ते हे गीत।

काय सुंदर कविता आहे नाही, म्हणजे मला यातल्या दोन ओळी नेहमी मी ऐकतो ना तेव्हा सारख्या खुणावतात. पंक संगे कमळ का भिकारी आणि धुली संगे रत्न का भिकारी. खरोखर आपल्या आयुष्यामध्ये पण बऱ्याचदा असंच होतं ना, आपल्याला असं वाटत असतं की आपण कोणीच नाही किंवा आपण काय करू शकतो किंवा आपण स्वतःलाच कमी लेखत असतो. पण मला वाटतं ह्या कवितेतल्या ज्या या दोन ओळी आहेत ह्या खऱ्या अर्थाने आपले डोळे उघडणाऱ्या, म्हणजे आय ओपनर ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, तशा आहेत की आपण स्वतः काहीतरी वेगळे आहोत, आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. नक्कीच आपण त्याचा गर्व बाळगू नये, परंतु इतकंही स्वतःला कमी लेखू नये की आपणच आपली किंमत जर कमी केली तर मग जग आपल्याला काय म्हणेल, नाही का? अतिशय सुंदर कविता. मला वाटतं कवीचं महत्त्व हेच असतं. आरती प्रभू त्यांच्या एका कवितेमध्ये म्हणतात की या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाल तर सांभाळून, किंवा या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला का जाता बाबांनो, काय हवं आहे तुम्हाला, तिचं प्रेम हवं आहे का? पण ते असं नाही मिळणार. आणि मग त्याच्यासाठी काय काय करावं लागेल, आत्म्याचा कमंडलू करावी लागेल, मणक्यांची जपमाळ करावी लागेल, अशा पद्धतीने ती कविता पुढे जाते. पण तेच आरती प्रभू ज्या वेळेला प्रेमकविता लिहितात किंवा प्रेम या विषयावरती बोलतात तेव्हा त्यांचे शब्द खूपच हळवे होतात. एक त्यांची कविता आहे जी मी आता आपल्याला ऐकवणार आहे, ते गाणं आपल्याला ऐकवणार आहे, त्यामधल्या ओळी काय आहेत. गहाण शेताचे आम्ही दोन धनी, दूध दाण्यातले राखतो इमानी. ऐकूनच अशी दाद जाते, नाही का? किंवा हेच आरती प्रभू दाद देण्याच्या बाबतीतही इतकं सुंदर म्हणतात की ही निकामी आढ्यता का, कशाला हवी ही निकामी. आपण बऱ्याचदा मनमोकळ्यापणाने किंवा उगाचच आपण असं शिष्ट बनून राहतो, काही गरज नाही त्याची, कलेच्या प्रांतात तर नाहीच नाही. ही निकामी आढ्यता का, दाद द्या अन मुक्त व्हा, नाही का? आता ऐकूया हे गाणं.

श्रोते हो, आता वेळ झालेली आहे चला दोस्त हो मधून निरोप घ्यायची. ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक समाचार आणि 3:10 आपण पुन्हा भेटणार आहोत सप्तरंगी 7 मध्ये. काय आहे विशेष बोलूया, पण त्याआधी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो. वाय

आकाशवाणी मुंबई, गौरी देशमुख, प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATF वरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेता पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल, तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव इथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळ मतदारसंघासाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अर्ज भरला. जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी हिंगोली या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातलीच आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVC IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी चर्चा करून ही नियुक्ती केली असल्याचं विधी आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्य

वस्तूंच्या जीएसटीचं संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आता ऐकूया.

0: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीची JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, मी अजित कडकडे. आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
1: नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. श्रोते हो, वेळ झालेली आहे सप्तरंगी साथ कार्यक्रमाची. आज सप्तरंगी साथ कार्यक्रमामध्ये काय आहे खास आणि कोणत्या विषयावर आपण गप्पा मारणार आहोत? चित्रपट गीतांची धमाल असणार आहे, रेलचेल असणार आहे, आणि तुम्हाला धुंद करणारी, तुम्हाला गुंग करणारी भरपूर गाणी आपल्याला ऐकायची आहेत. सुरुवात करूया या मस्त गाण्यापासून.

मस्त धुंद दुपारची वेळ आहे आणि काय समा बांधला गेला आहे. म्हणजे ही गाणी ना इतकी अजरामर आहेत ना, कितीही ऐकलं तरी समाधान होत नाही. आणि क्षणात आपण खिन्न असलो, आपण उदास असलो, मनामध्ये काही वेगळे विचार असले, अशी गाणी ऐकल्यानंतर आपण एका वेगळ्याच झोनमध्ये जातो, नाही का, एका वेगळ्या मूडमध्ये जातो. आणि खरं आहे ना, गाण्याची ताकद तर आहेच. गायक कलाकार हे इतके दमदार आहेत, किशोर कुमार, अनुराधा पौडवाल, म्हणजे काय मजा आहे या गाण्याची. ज्याला टवटवीत गाणं आपण म्हणतो ना इंग्रजीमध्ये, ज्याला एव्हरग्रीन म्हणतात, त्या गाण्यांपैकी हे एक गाणं असावं, नाही का. तर एवढं सगळं मी का बोलतो आहे, कारण आज ज्या विषयावर आपण गप्पा मारणार आहोत तो कला आणि कलावंत यांच्याविषयी असणार आहे. कलेचा ध्यास घेणारा कलावंत आणि कलावंताला मोठं करणारी कला याच्याविषयी बोलणार आहोत. एका चित्रपटाविषयी नक्कीच आपण बोलणार आहोत, पण हा जो समा बांधला गेला आहे, हा जो मस्त छान टवटवीत सगळ्यांचा मूड झालेला आहे, मला वाटतं दुपारच्या वेळी कधीकधी जेवण झाल्यानंतर थोडंसं आपण पेंगुळलेले असतो, थोडेसे रेंगाळलेले असतो, हे गाणं ऐकून मला वाटतं सगळेजण असे अलर्ट झाले असतील, नाही का. तर हा समा असाच बांधून ठेवणार आहोत, कारण चित्रपट गीतांमध्ये आज आपण ऐकणार आहोत प्रेमगीतं, आणि त्या प्रेमगीतांची सुरुवात झालेली आहे. ऐकूया या पुढचं एक युगुल गीत आहे, ऐकूया नक्कीच आपल्या सगळ्यांच्या आवडतीचं हे गीत.

माझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली गोरी गोरी गोरी गोरी इश्काची नोट ही वटली।

माझी लाली तुझा कालावरी कशी आली ग ओठात लपली प्रीती अपुली लाजेन बहरून आली।

क्या बात है, वाह वाह वाह, सुंदर. सगळेजण मला वाटतं मनातल्या मनात का होईना नाचत असतील, नाही का? खरोखरी गाणीच अशी आहेत. तर मी म्हटलं तसं, आपण आज बोलणार आहोत कलावंत आणि कला याविषयी, आणि कला ही कशी अतिशय बिकट प्रसंगामध्ये सुद्धा कलावंताला, कलावंतातल्या माणसाला जिवंत ठेवते, याचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या एका चित्रपटाविषयी आपण बोलणार आहोत. खरं तर हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाचं नाव आहे द पियानिस्ट. रोमान पोलन्स्की या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पोलिश आणि ज्युईश पियानिस्ट व्लॅडिस्लॉ स्पिलमॅन यांच्या जीवनकथेवर, यांच्या आत्मचरित्रावर आधारित हा चित्रपट आहे. आणि त्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जो काही हिंसाचार झाला, त्या हिंसाचारामध्ये हा ज्युईश पियानिस्ट कसा वाचला, काय काय त्याच्याबरोबर घडलं आणि पुढे त्याचं काय झालं, या संपूर्ण कथानकाचं, ह्या संपूर्ण कथेचं वर्णन करणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाविषयी आपण बोलणारच आहोत आणि साहजिकच आपल्या श्रोत्यांसाठी प्रश्न देखील येणार आहे या गाण्यानंतर.

नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि मी आपला रेडिओ सखा RJ आमेय आज आपल्याशी गप्पा मारतोय सप्तरंगी साथमध्ये द पियानिस्ट या चित्रपटाबद्दल. मी चित्रपट काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल आपल्याला सांगितलं की ज्युईश आणि पोलिश पियानिस्ट यांच्या जीवनकथेवर, व्लॅडिस्लॉ स्पिलमॅन यांच्या जीवनकथेवर, यांच्या आत्मचरित्रावर आधारलेला हा चित्रपट आहे. रोमान पोलन्स्की या प्रसिद्ध दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. तर चित्रपटाची कथा जी आहे ती सप्टेंबर 1939 सुरू होते. या चित्रपटाची सुरुवातच अशी होते की आकाशवाणी केंद्र आहे आणि त्या आकाशवाणी केंद्रावरून आपलं मुख्य पात्र म्हणजेच पियानिस्ट यांची भूमिका करणारा कलावंत ज्याचं नाव आहे ब्रॉडी, ॲड्रियन ब्रॉडी, तर तो त्या रेकॉर्डिंग रूममध्ये आपलं पियानो वादन सादर करत असतो आणि ते लाईव्ह ब्रॉडकास्ट होत असतं आणि अशा वेळेला छान मधुर संगीत चाललेलं असताना अचानक कोलाहल माजतो, अचानक धाड धाड असे आवाज येतात आणि पुढच्या काही क्षणातच ते रेडिओ स्टेशन आणि रेडिओ स्टेशनच्या खिडकीतून बाहेर बघितल्यानंतर रस्त्यावरती लोक धावताना दिसत आहेत आणि अचानक तिथे बॉम्ब हल्ला होतो. हा बॉम्ब हल्ला नाझी तुकड्यांनी केलेला असतो आणि तिथून ह्या कलावंताच्या, म्हणजे या संपूर्ण दृश्यामध्ये जरी ते आवाज येत आहेत, जरी तिकडे बाहेर पूर्ण कोलाहल झाला आहे, त्याला रेकॉर्डिंग रूममधून सांगण्यात येतं की आता थांबव, पण तो थांबत नाही. बाहेर काहीही होऊ दे, माझ्या कलेशी मी प्रामाणिक आहे, मी हे वादन चालू ठेवणार. अशा पद्धतीने तो फक्त नजरेतून त्या काचेपलीकडच्या प्रोग्रॅमर्सना सांगतो आणि इथनंच हा संपूर्ण संघर्ष सुरू होतो. ऐकूया हे छानसं गाणं आणि चित्रपटावर बोलतच राहू.

काय श्रोते हो, आपल्या हा गाण्यांचा सदाबहार गाण्यांचा, खरं तर नुसती गाणी नाही, या सदाबहार गाण्यांची रेलचेल चालू आहे. आणि आत्ताच माझ्या लक्षात आलं, कळत न कळत माझ्याकडनं जी प्लेलिस्ट केली गेलेली आहे तुमच्यासाठीही खूप सरप्राइझिंग असणार आहे, की मुंबई पुणे मुंबई एक मधलं हे गाणं आता झालं आणि इथून पुढची दोन गाणी त्याच्या पुढच्या दोन भागांमधली असणार आहेत. हा योगायोग आहे, पण खूप सुंदर योगायोग, त्याच्यामुळे तयार रहा सुंदर गाण्यांसाठी. आणि आता तो प्रश्न, चित्रपटाविषयी बोलूयाच, पण तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की याच चित्रपटाच्या संदर्भामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये एका जर्मन अधिकाऱ्याने या पोलिश ज्यू पियानो वादकाचा जीव वाचवला होता, तर त्या पियानो वादकाचा जीव वाचवणाऱ्या जर्मन अधिकाऱ्याचं नाव तुम्हाला मला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, द पियानिस्ट हा चित्रपट ज्या पियानो वादकाच्या जीवनावर आधारलेला आहे, त्या पियानो वादकाला एका जर्मन अधिकाऱ्यांनी त्यांचा जीव वाचवलेला होता, त्या जर्मन अधिकाऱ्याचं नाव तुम्हाला मला कळवायचं आहे. प्रश्नाचं उत्तर कळवण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक आहे 8657661071, 8657661071, आणि

आपलं उत्तर आपण व्हॉट्सॲपवरती मला कळवू शकता. पियानोवादक आपण आलो होतो पहिल्या दृश्यावरती, जिथनंच संपूर्ण चित्रपटाची पार्श्वभूमी आणि त्याच्यामध्ये असलेला संघर्ष दिसायला लागतो. असे हल्ले झाल्यानंतर स्पिलमॅन आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे वॉर्सॉ नावाच्या शहरामध्ये, पोलंडमधल्या एका शहरामध्ये राहत असतं. ज्यावेळेला आकाशवाणीवरती रेडिओवरती बातमी येते की ब्रिटन आणि फ्रान्स यांनीसुद्धा जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे, त्यावेळेला स्पिलमॅन आणि त्याची संपूर्ण त्याचं कुटुंब हे एक निर्णय घेतं की आपण हे शहर सोडावं. पण त्याआधीच नाझी फौजा वॉर्सॉ या शहराचा ताबा घेतात आणि ज्यू लोकांना शहराच्या एका भागामध्ये ढकलून देतात, मध्ये एक भिंत बांधतात आणि शहरामध्येच दोन वेगळे घट पडतात, एक जर्मन आणि त्यांच्या फौजा आणि त्यांना संमत असलेल्या लोकांचा एक गट आणि दुसरा सगळ्या ज्यू लोकांचा गट, जिथे त्यांना राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयी फार उपलब्ध नसतात, अतिशय अबाळ होत असते. आणि अशा परिस्थितीमध्ये असं सांगण्यात येतं की एक ट्रेन, म्हणजे तुम्हाला जर हे शहर सोडून जायचं असेल तर ही शेवटची संधी आहे तुमच्यासाठी, एक ट्रेन, मालगाडी, ट्रेन पण नव्हे मालगाडी, म्हणजे लोखंडी डबे असलेली बंद दरवाजांची मालगाडी इकडनं आम्ही सोडणार आहोत, तर तुम्ही इथनं जाऊ शकता. काय होतं या प्रसंगानंतर ते ऐकूया या गाण्यानंतर.

तर द पियानिस्ट या चित्रपटाविषयी आपण बोलतोय आणि आपण एक प्रश्नही विचारलेला आहे. गाणं सुरू करण्यापूर्वी मी तो प्रश्न नक्की सांगेन, पण आता कथानकामध्ये पुढे काय होतं तर ती जी मालगाडी सगळ्या ज्यू लोकांना भरून दुसऱ्या शहरात घेऊन जाणार असते, तिथे हा जो आपला नायक आहे हा पियानो वादक असल्यामुळे याचे काही चाहतेही असतात जे जर्मन फौजेमध्ये भरती झालेले असतात. तर त्या जर्मन फौजेमधला एक जण, याचा अख्खा परिवार एका बाजूला त्या मालगाडीमध्ये असतो, ती मालगाडी सुरू होते, हा पण ती पकडण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ती पकडता येत नाही. त्यावेळेला हा एक पोलीस जो जर्मन आहे तो त्याला तिथनं बाजूला घेतो आणि बाजूला काढतो. तो ऐकत नाही, तो म्हणतो तू असं का करतोयस. त्यावेळेला तो एक कटु सत्य सांगतो, म्हणतो ही मालगाडी आपल्या स्थानकापर्यंत पोहोचणारच नाही आहे, वाटेतच ह्या मालगाडीला पेटवून देण्यात येणार आहे. नाझी फौजांनी ज्यू लोकांवरती जे अत्याचार केले त्याचं हे एक जिवंत उदाहरण या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. आणि मग तो त्याला सांगतो की तू इथनं पळून जा. असं करत करत त्या संपूर्ण शहराचं स्मशान होतं. अगदी तुरळक लोक त्या शहरामध्ये असतात आणि एक मध्ये भिंत घातलेली असते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे. तर हा आपला नायक, त्याच्या ओळखीचे काही पोलीस मित्र असतात जे थोडेसे ज्याला आपण म्हणतो उच्चभ्रू वर्गामध्ये असतात, त्यांच्या आधाराने एका घरामध्ये राहत असतो आणि त्या घराला हे बाहेरून कुलूप लावून जातात जेणेकरून बाजूबाजूच्यांना कळू नये की इथे कोणी जीव माणूस राहतो आहे. अशी त्याची मदत केली जाते, पण शेवटी व्हायचं ते होतंच. ही गोष्ट समजते, जर्मन फौजांचा त्याही इमारतीवर हल्ला होतो आणि त्यामध्ये हा पळून निसटून जिथून जीव लोक पळून गेलेली आहेत किंवा यांची जुनी घरं जिथे होती तिथे जाऊन एका घराचाही नाही, घराच्या छताचा, तीन मजली घराच्या छताचा तिथे माळ्याचा आधार घेतो. पुढे काय होतं ते ऐकूया या गाण्यानंतर. प्रश्न विचारलेला आहे, या संपूर्ण प्रवासामध्ये एक जर्मन अधिकारी या आपल्या नायकाचे प्राण वाचवतो, त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे. सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद येतोय. कार्यक्रमाच्या शेवटी मी त्याचं उत्तर आणि ज्यांनी बरोबर उत्तर सांगितलंय त्या श्रोत्यांची नावं सांगणार आहे. ऐकूया मुंबई पुणे मुंबई 3 मधलं हे गाणं.

100.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आपला मित्र RJ अमेय मी आपल्याबरोबर गप्पा मारतोय द पियानिस्ट या चित्रपटाविषयी. आणि प्रश्न विचारलाय त्याची भरभरून उत्तरं येत आहेत मला. तर आपण कथानकामध्ये आलो होतो की हा जो आपला नायक आहे तो डेथ कॅम्पमध्ये त्या संपूर्ण मालगाडीला घेऊन जाण्यापासून त्याचा मित्र त्याला वाचवतो, नंतर तो अनेक ठिकाणी लपून राहतो आणि शेवटी एका कॅम्पमध्ये तो स्लेव्ह म्हणून तिथे काम मजूर म्हणून कामाला लागतो. इथेही त्याच्यावर अनेक असे प्रसंग ओढवतात की जिथे थोडक्यासाठी नशीब साथ देतं म्हणून मृत्यू त्याला हुलकावणी देतो. कारण जर्मन फौजांचा हा किंवा जर्मन अधिकाऱ्यांचा दर दिवसाचा एक असा खेळ या अर्थाने ते दाखवलेला आहे की लाईनीत या सर्व मजुरांना उभं करायचं, एका रांगेत उभं करायचं. आणि ज्याला आपण म्हणतो ना की कोणालाही सांगायचं तू पुढे तू पुढे तू पुढे बाकीच्यांनी मागे जा, आणि पुढे आलेल्या सगळ्यांना सांगायचं गुडघ्यावर बसा आणि थेट त्यांच्या मस्तकात गोळी घालायची, असा हिंसक प्रकार, असे अत्याचार हा स्वतः बघतो. आणि त्यानंतर बरं, हा संपूर्ण काळ हा काही महिन्यांचा नसून तर काही वर्षांचा कालावधी आहे. 1940 सालापासून हे सत्र सुरू होतं. 1942 साली तो ह्या कॅम्पमध्ये असतो, तो या ठिकाणी मजूर म्हणून काम करतो, नंतर तो लपून छपून राहायला लागतो आणि हळूहळू तो त्या एकांतात जिथे कोणीही येत नाही अशा ठिकाणी जाऊन आपला आधार आणि निवारा शोधतो. आणि तिथे अचानक येते ती आपण विचारलेल्या प्रश्नातल्या जर्मन अधिकाऱ्याची तिथे एंट्री आहे. तर त्याचं उत्तर याच्यानंतर मी सांगणार आहे, तो कसा त्याचा जीव वाचवतो आणि नंतर पुढे काय होतं. चित्रपटाचा शेवट नक्कीच सांगणार नाही, तुम्ही बघा. पण कथानक आणि मुळात म्हणजे हे सगळं होत असताना आपल्या नायकाच्या मनामध्ये सतत पियानोच्या मेलडीज वाजत असतात. त्याची बोटं पियानोवर थिरकत असतात जरी हवेतल्या हवेत, जरी पियानो नसेल तरी. एक प्रसंग तर असा आहे ज्याच्यामध्ये त्या घरामध्ये जिथे तो लपून राहतोय तिथं पियानो आहे, परंतु जीव वाचावा म्हणून तो वाजवू शकत नाही. ऐकूया हे छानसं गाणं.

0: तर आता आपण आलेलो आहोत चित्रपटाच्या क्लायमॅक्स म्हणजे शेवटाकडे. आता मी ते नाव सांगणार आहे आणि मी जसं म्हटलं की एका तीन मजली घराच्या माळ्यावरती हा राहत असतो. तिथे जे काही घरामध्ये उरलेलं फ्रोझन फूड आहे ते खाऊन कसाबसा जगत असतो. आणि अशाच वेळेला अचानक एक जर्मन अधिकारी, त्याला असा संशय येतो की इथे कोणीतरी आहे किंवा काहीतरी चाहूल लागते, म्हणून तो वरपर्यंत येतो, माळ्यावरती येतो, याला बघतो. आता ह्याला पूर्णपणे विश्वास बसलेला असतो की आता मृत्यू आपल्याला गाठणार. त्याच्या त्या बरं शरीर त्याचं प्रचंड कृशं झालेलं असतं, दाढी वाढलेली असते, केस पिंजारलेले असतात, अतिशय बिकट अवस्थेत आणि प्रचंड थंडी. तर अशा वेळेला तो त्याला म्हणतो, त्याची चौकशी करतो, कोण आहेस, काय आहेस, आणि तो म्हणतो की जर तू पियानो वादक आहेस तर चल खाली, मला पियानो वाजवून दाखव, मला खरंच विश्वास बसू दे. आणि मग तो सुरुवातीच्या सीननंतर पहिल्यांदा चित्रपटामध्ये पियानो वाजवताना दाखवलेला आहे. आणि त्या पियानो वादनाची शैली ही देखील इतकी गंभीर आहे की सगळ्या त्या त्याच्या भावनांचा उद्रेक आणि उद्वेग त्याच्यामध्ये दिसतो. तर त्या ऑफिसरचं नाव आहे विल्म हॉझेनफोल्ड. आणि ज्या श्रोत्यांनी उत्तर बरोबर दिलं त्यामध्ये ज्ञानेश्वर जठार, धनंजय, श्रीपाद जोशी, प्रमोद मोने, शुभलक्ष्मी मस्तकर, गायत्री वैशंपायन, शिरीष बेलसरे आणि शिल्पा तोडणकर यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. आता वेळ झालेली आहे कार्यक्रमातून निरोप घ्यायची आणि प्रादेशिक बातमीपत्र.
1: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
2: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे. आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाच्या सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा यात समावेश आहे. उमेदवारी अर्ज 8 जूनपर्यंत भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी उद्या होईल तर येत्या गुरुवारपर्यंत अर्ज मागे घेण्यात येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार होणार आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. ठळक बातम्या संपल्या.
2: नमस्कार श्रोते हो, मी श्रेया बुगडे आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz वर FM रेनबो.
0: राम राम पाहुण, वेळ झालेली आहे सांजेच्या पारी कार्यक्रमाची आणि मी आपला आरजे अमेय आपल्याशी बोलणार आहेच, गप्पा बी मारणार आहेच, गावाकडच्या गप्पा आहेत. आमचा भीमा कुठं सापडत नाही आहे, कुठे गेलाय काही कळत नाही आहे. तर त्याला शोधून येतो तितपतूर रायका, हे छानसं गाणं.

0: समजत नाही आहे. सकाळपासून शेतामध्ये हुडकलं त्याचा, कुठंच दिसेना. काय करावं या भीमाचं, असाच कुठंतरी निघून जात आहे, ते गायबच होतं. पण आज आपल्या या गावरान गप्पांमध्ये आपल्या सर्व मंडळींसाठी मी एक गोष्ट सांगणार आहे. पाटलाच्या वाड्याची गोष्ट आहे. पाटलाचा वाडा, पहिल्यापासून त्या वाड्यावर काहीतरी काळं बेरं आहे होतंच आम्हाला वाटायचंच. पण आता ही गोष्ट तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्हाला बी कळेल की या पाटल्याच्या वाड्यात नेमकं काय आहे. काय करणार ना आता, सांजेची पार आहे, संध्याकाळी शेतावर बसलं आहे सगळे, पावसाची वाट बघताय. गेल्यावरीस येवो पाऊस आला होता, पण आता कुठं आहे कोणास माहिती. शोधूया पाऊस कुठं आहे आणि ऐकूया पाटलाच्या वाड्याची कथा आणि आपल्या मातीतली गाणी, नाही का?
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी. तुम्ही ऐकताय 107.1 MHz FM रेनबो, सप्तस्वरांचा इंद्रधनु.
1: हां, तर मंडळी, तो भीमा गेलाय त्याच्या सासूरवाडीला, म्हणून तो सापडत नाही आहे. हां, असंच जात आहे मधनं मधनं तिकडं. ते राहू दे, आता तुम्हासनी मी गोष्ट सांगते पाटलाच्या वाड्याची. ते तिकडं एक गाव आहे सोनवडे नावाचं. त्या सोनवडे गावाच्या टोकाला एका बाजूला या पाटलांचा एक मोठा वाडा होता. मोठा म्हणजे लई मोठा, 800 खिडक्या 900 दार तसलावाला वाडा. अरे लई मोठा, 2-2 मजली बांधलेले, किती खोल्या म्हणाव्या त्याच्यात. आणि तो इतका जुना होता की त्याच्या भिंतीवरची जुन्याची पुटं बी गळून पडली होती सगळी. कोणीच राहत नव्हतं त्याच्याकडे. तो गावचा पाटील काय करायचा कुणालाच काही बी माहीत नाही. गावातल्या जुन्या जाणत्या म्हातार बाबाचं म्हणणं होतं की त्या वाड्यात काहीतरी गुपित आहे. रात्री पार 12 वाजता मध्यरात्रीला दिवा दिसतंय तिथे. कुणीतरी चालल्याचा आवाज येतोय. ते म्हातार बाबा आमचं, त्या सांगायचं त्या सोनवडे गावातलं. गावामध्ये एक गण्या नावाचा तरुण होता. त्याला मात्र ह्याच्यावर अजिबात विश्वास नव्हता. तो म्हणायचा, काय बाबा काय सांगताय, काय भूतबीत काय असतं काय, काय पण बोलायला हो. हा, उगाच काहीतरी गोष्टी रचित काहीतरी लोकांना सांगून असं काय असतंय काय. पण एक दिवस त्याच्या आजोबांनी, ते म्हातार बाबा, हां त्याचा हा नातू, त्या आजोबांनी आपल्या नातवाला एक जुनी चावी दिली. तो म्हणाला, गण्या, ही चावी पाटल्यातल्या वाड्याच्या तळघराची आहे, पण ती उगा वापराची नाही. आता मात्र गण्याला काहीतरी जाणवलं. त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी चक्र भिरभिरायला लागले. काय झालं पुढं त्या वाड्यात, ऐकूया की या गाण्यानंतर.

असल्याच्या वाड्याची गोष्ट. ते गण्या त्याच्या आजोबानं त्याला तळघराची चावी दिली. त्याच्या डोक्यामध्ये चक्र भिरभिरायला लागली. मग ते आपल्या दोन मित्रांना भेटलं. त्यांना म्हटलं, अरे त्या पाटलाच्या वाड्यामध्ये काहीतरी मिळणार बघ, ते खजिना बिजिना काहीतरी असलं पाहिजे. ही माझ्या आबानी चावी दिल्या तळघराची, काय करायचं, जायचं का? आधी त्याचे मित्र घाबरली, म्हणे नको नको, ते भूत खेतं काय असेल, अरे कपरी असं कुठे असतंय वय, तर काय बी बोलायले क्या, हा चल जाऊया, नको नको आज नको, आज औसाची रात आहे, नंतर कधीतरी बघू. गण्या म्हणला, ठीक आहे. मग असंच काही दिवस गेलं आणि गण्यानं विचारलं, एका रात्री आज जायचं का? ते दोन्ही त्याचे मित्र ते म्हणले, हो जाऊया की. दोघं निघालं. मेट्ट कालुक त्या संपूर्ण वाड्यामध्ये अजिबात कोण नाही. सगळीकडे धूल लागलेली, कड्या कीर कीर कीर कीर वाजते. एक जाली एक खिडकी उघडली, एक दरवाजा उघडला तर ही वट वागलं, सगळी बाहेर पडली. कोळ्याची जाळी, धुळीचा थर, मागच्या बाजूला एक लोखंडी दार त्याला दिसलं. त्याला वाटला, हीच चावी या दाराची असावी. म्हणून त्यांनी चावी लावली. आणि पुढं काय झालं ते ऐकूया या गाण्यानंतर.

107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी, आणि मी आपल्याशी गप्पा मारतोय मंडळी, आणि आपल्याला सांगतोया ही पाटलाच्या वाड्याची गोष्ट। तर गाणे ऐकीने त्याच्या दोन मित्रांबरोबर त्या घरामध्ये गेला, त्याला समोर एक दार दिसलं, त्यानं त्याच्या आबानं दिलेली चावी त्याला लावली, पण दार काही उघडेना। गणे आणि त्याच्या मित्राला वाटलं काय झालं, हे दार का उघडत नाही। नंतर त्यांच्या लक्षात आलं की ती चावी त्या दाराची नाहीच आहे। मग त्यांनी खूप शोधलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या दाराला एक दुसऱ्या बाजूने जायला वाट आहे, या दाराच्या पलीकडं जायला एका दुसऱ्या बाजूने वाट आहे, पण तो जिना अत्यंत छोटा अरुंद असा आहे। मग तिघांनी एकमेकामध्ये मसलत केली आणि म्हणाले जाऊया तिकडनं जाऊ। त्या रस्त्याने गेले, मिट्ट काळोख, काहीच दिसत नाही आहे, आणि शेवटी त्या पलीकडच्या खोलीमध्ये ते पोचले। तिथं समोर एक दार होतं, त्याला हे एवढं मोठं कुलूप लावलेलं। तेव्हा गाण्या म्हणला आरतीच्या ही चावी ह्या कुलपाची आहे व। गेला, त्यानं ती चावी लावली, कुलूप उघडलं आणि बघतो तर काय। या गाण्यानंतर ऐकूया पुढं काय झालं।

असं चवादल उठलं. गण्याच्या मनात जवा त्यानं तो दरवाजा उघडला. समोर बघतो तर काय, मिट्ट अंधार. हातातल्या कंदिलानं त्यानं जरा वर करून बघितलं तर ह्या मोठ्या पायऱ्या लांब लांब लांब खोल जमिनीत जाणाऱ्या. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं, गण्या गण्या आम्हाला काय खरं वाटत नाही या, इथनं निघूया. गण्या म्हणाला, ऐ गापार, तुम्ही असेच घाबरती आहे, चला बघू की काय आहे ते बघायला चालू आहे ना. चला की मग व्हा की मोर. असं म्हणून गण्या आणि त्याचे मित्र कंदील घेऊन त्या पायऱ्या उतरू लागले आणि अखेर त्या पायऱ्या संपल्या. ते आता त्या तलघरात होते. आजूबाजूला बघितलं काहीच नव्हतं, पण समोर त्यांना एक मोठी मोठी पेटी सापडली. गण्या म्हणला, काय म्हणलं होतं की नाही, इथं काहीतरी खजिना असला पाहिजे. ते बघ, त्या पेटीमध्ये नक्कीच सोनं नाणं आहे. चला जाऊन बघूया. त्यानं त्या जुन्या पेटीजवळ कंदील नेला, पण त्या पेटीला उघडण्याआधी त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं दिसलं. धूळ त्याच्यावरची बाजूला केली तर त्यावर लिहिलं होतं, ज्याला हे सापडल त्यानं आधी सत्य शोधावं. आता मात्र तिघही घाबरले. तिघांच्या अंगावर सरसरून काटा आला. काय झालं पुढं ऐकूया या गाण्यानंतर.

घन्या आणि त्याचे मित्र त्या तलघरात गेले आणि पाहतात तर तिथं एक पेटी होती. त्या पेटीवर लिहिलं होतं, ज्याला हे सापडल त्यानं आधी सत्य शोधावं. तिघही घाबरले होते. घाबरत घाबरतच त्यांनी ती पेटी उघडली. पेटीत सोनं नाणं काही नव्हतं. त्याऐवजी एक जुना नकाशा होता. नकाशात काहीतरी आसपासचं डोंगर भिंगर असं काय काय काढलेलं होतं. आणि एक ठिकाण मात्र त्यावर लाल शाईनं गोल करून ठेवलेलं होतं. गण्या त्याचे मित्र विचार करू लागले की हे काय असेल. इतक्यात एक टिटवी टिव टिव टिव टिव टिव टिव करत तिकडनं निघून गेली. तिघही दचकले, घाबरले. त्याचे मित्र म्हणले, गण्या आता इथं थांबण्यात काही पॉईंट नाही आहे, लवकर लवकर निघूया आणि घरला जाऊया, नंतर बघू काय करायचं ते. गण्या पण म्हणाला, वय वय चला चला घरला जाऊ आणि बघू काय करायचं ते. असं करत त्या मध्यरात्री ते घरी आले. गण्यानं नकाशा त्याच्याकडेच ठेवला. सकाळ झाली, सकाळी उठला, पण रात्रभर त्याला झोप लागली नाही, डोळ्याला डोळा नाही लागला. सारखं त्या नकाशाचाच विचार, काय असेल त्याच्यामध्ये, ते लाल खून केलेलं नेमकं काय असेल. सकाळी उठला, कामं केली, आजच्या लक्षात आलं काहीतरी बिघडलेलं आहे. त्याने गण्याला विचारलं, काय रे गण्या हे असं काय करतोयस, सकाळ धन्न झालं बघतोया, काय लक्ष नाही बा तुझं कुठं. गण्या आबाला म्हणला, आबा मी कालरातच्याला त्या पाटलाच्या वाड्यात गेलतो. अरे काय वेळ झाला की काय, तू तुला सांगितलं होतं ना नाही जायचं म्हणून, असा कसा गेला तू. आबा भडकला. गण्याने आबाला शांत केलं, बसवलं, म्हणाला, मी गेलो होतो तिथं तळघरामध्ये एक पेटी होती आणि त्याच्यात हा नकाशा मला सापडलाय. पुढं काय झालं ऐकूया या गाण्यानंतर.

0: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz.
1: तर गण्याची गोष्ट चालू आहे आणि आजाबी आता वैतागलाय. गण्यानं कसंबसं आजाला शांत केलं, बसवलं आणि त्याच्या हातात तो नकाशा दिला. तो नकाशा बघितला आणि आजा कपाळावर हातच मारला. अरे लेका, काय हे? आजा नीट बघ, तुला काय माहिती आहे का? तुला काय आठवत आहे का? कारण तुझ्याकडंच त्या तळघराची चावी होती. आजा त्या नकाशाकडे बघत राहिला आणि थोड्या वेळाने म्हणला, हा नकाशा आपल्याच पूर्वजांनी काढलेला आहे. त्यावर गण्या म्हणला, म्हणजे? होय, आपल्या पूर्वजांनी हा नकाशा काढलेला आहे. पण का? कारण त्या डोंगरात जिथं हा लाल गोल केलेला आहे ना, व त्या डोंगरात गावाचं मोठं रहस्य लपलंय. गण्या आता भूतकाळ्यात पडला. गण्या म्हणला, आता काय करायचं? मोठं रहस्य तर त्या डोंगरावर आहे, पण जायचं कसं, शोधायचं कसं, काय करायचं? पुन्हा त्याने मित्रांना बोलवलं, म्हणला, उद्याच्याला पहाटेलाच निघू आणि बघू या डोंगरावर काय आहे ती. पण कोणाला याची खबर लागू द्यायची नाही. हा मग काय झालं पुढं, ऐकूया या गाण्यानंतर.
2: सूर्य

0: ke ke. Jawara jawa. Patah kai mi kadu. Patah kunala sangku. काम क्रोध विंसू तावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंसू तावला
1: महाराज
0: अरे विंसू तावला
1: महाराज
0: गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा देवा रे देवा आता काय मी करू गा गा गा गा गा
1: दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे

0: म्हणजे अति भयंकर,
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर,
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर,
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझे दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर।
1: बापरे,
0: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं,
1: तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं।
0: हे गंगीचा इथं काय संबंध?
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध नाही, तिनं म्हणजे त्या इंगळीनं,
1: त्या इंगळीनं। महाराज, इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू,
1: मोठा विंचू अंदाजे केवढा,
0: तुझ्या एवढा। मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची। अरे विंचू थांबला
1: महाराज,
0: अरे विंचू थांबला महाराज,
1: गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा।
0: देवा रे देवा, आता काय मी करू, आता कुठं मी जाऊ, या विंचवाला उतारा,
1: उतारा गंडा दोरा, दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री।
0: असला उतारा चालत नाही,
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध।
0: असलाही उतारा चालत नाही, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा,
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा।
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं? तमोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा।
1: मी मारतो पिन।
0: या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झर झरा। अरे विंचू सावला
1: महाराज,
0: अरे विंचू सावला
1: महाराज। आला का?
0: हा, सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण।
1: बरं झालं,
0: किंचित राहिली फुणफुण,
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने। पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: तर असा ह्या गण्या आणि त्याचे मित्र पहाटच्याच वक्ताला डोंगरावर जायला लागल्या। त्यांना वाटलं कोणतरी त्यांच्या मागं येतंय, पण त्यांनी तो विचार केला नाही। ते गेले, त्या डोंगराच्या माथ्यावर एक गुहा होती। गुहेत गेल्यावर गण्याला पुढं काहीतरी दिसलं। त्या गुहेमध्ये एक मोठी, खूप मोठी अशी पेटी होती, कोठारा एवढी मोठी पेटी होती। गण्या म्हणला, आता आला हा खजिना, आता सापडला हा खजिना, आता कुठं माझ्यापासून जातो लपून। हा, गण्याचे मित्र पण म्हणले, वय वय वय, याच्यातच असला पाहिजे खजिना, हिरे माणकं सोनं नाणं पैसा अडका, आता तर आपली मजा आहे। गण्याचे मित्र तर एवढे हुरळून गेले होते की त्यांना असं वाटत होतं की आता तो खजिना मिळाला की ते हिकणार आणि त्याच्यामधून मोठी गाडी, मोठा बंगला, मोठा दुकान, मोठं घर, असं सगळं घेऊन आयशी आरामात राहणार। पण झालं असं, गण्यानं त्या मोठ्या कोठारा एवढ्या पेटीचं कुलूप उघडलं, आणि जसं कुलूप उघडलं त्याच्यामध्ये सोनं नाणं पैसा हडका काही नव्हतं। त्याच्यामध्ये पाटलानं काही कागदपत्र ठेवली होती आणि त्याच्या बाजूला छोट्या छोट्या छोट्या छोट्या पुड्यांमध्ये, छोट्या छोट्या गोण्यांमध्ये अनेक प्रकारचं बी बियाणं ठेवलेलं होतं। तर झालं असं, त्या कागदपत्रांबरोबर पाटलांनी एक पत्र ठेवलं होतं। 100 वर्षापूर्वी गावात जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळी पाटलानं स्वतःची सगळी संपत्ती विकून गावकऱ्यांसाठी विहीर, तलाव, धान्याची कोठारं सगळं बांधलं होतं, पण कुठेही स्वतःचं नाव लिहिलं नव्हतं। गावाला वाटत राहिलं की पाटील लई श्रीमंत आहे, पण प्रत्यक्षात मात्र पैशाने तो खूप गरीब होता। वाड्यातलं गुपित तर खजिना

नव्हतं, तर पाटलांनी लिहिलेल्या त्या पत्रामध्ये शेतीचं नवीन आणि काळानुरूप बदलणारं एक तंत्रज्ञान त्यामध्ये लिहिलेलं होतं. त्याच्याबरोबर ठेवलेलं बी बियाणं त्याच्यावर लिहून ठेवलेलं होतं पत्रामध्ये की कधीही गावामध्ये दुष्काळ पडला किंवा पाणी कमी झालं तर हे बी बियाणं वापरा, कमी पाण्यावर पण हे तुम्हाला जगवेल. गण्या सगळी कागदपत्र घेऊन ग्रामसभेत आला, गावकऱ्यांना सगळं सत्य सांगितलं, जुन्या पाटलाचा सगळ्यांनी सन्मान केला, वाडा पाडण्याऐवजी त्याचं संग्रहालय करण्यात आलं. त्या दिवशी आजोबा गण्याला म्हणले, पोरा करा खजिना, सोनं चांदी पैसा अडका नसतंय बघ. मग काय असतंय आबा, माणसानं केलेली चांगली कामं असतात. गण्या हसला, कारण आता त्याला त्या वाड्यातल्या दिव्याचं गुपित कळलं होतं. तो दिवा भूता खेताचा कोणाचाच नव्हता, तो इतिहास जिवंत ठेवणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या चांगल्या लोकांनी केलेल्या चांगल्या कामाचा प्रकाश देणारा दिवा होता, नाही का? ऐकूया आता हे गाणं.

0: तर मंडळी आता वेळ झाली आहे आपल्याला रामराम म्हणायची. या गाणं संपता संपता आपली वेळही संपल आणि आज सांजेच्या पारी या गावाकडच्या गप्पा घेऊन तुमच्यासाठी आलो होतो. छान पाटलाच्या वाड्याकडची गोष्ट तुम्हाला सांगितली. तुम्ही पण लई लई लई म्हणजे लई कौतुक केलं. कुणी कोणी तर सांगितलं लई झाक चाललंय भाऊ तुमचं. तर मंडळी आता राम राम, आता भेटू पुढच्या वेळेला कुठल्या तरी नवीन गोष्टी सकट. आहे तोपर्यंत ऐका हा फटका.
1: पोटासाठी करू नको अरस

ऐकूयात काही ठळक घडामोडी. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. तर 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी उद्या होईल तर येत्या गुरुवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्याचा महायुतीला विश्वास तर अनुकूल निकालाची महाविकास आघाडीला अपेक्षा. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. भाजपातर्फे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या मतदारसंघासाठी अरुण लखानी, भंडारा आणि गोंदियासाठी अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीसाठी प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालं असून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे. महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटली असल्याचा दावा पालकमंत्री संजय राठोड यांनी केला आणि अखेरच्या क्षणी माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं. चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपातर्फे नितीन भुतडा यांनी मोठ्या संख्येनं नगरसेवकांची शक्ती दाखवत नामांकन अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साजिद बेग यांनीही उमेदवारी दाखल करत महायुतीत बिघाडी असल्याचे संकेत दिले. मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून गैरसमज दूर केले जातील आणि दुष्यंत चतुर्वेदी बहुमतानं विजयी होतील असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या नागपूर इथल्या जागेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी जाहीर केली आहे. ही लढाई विचारांची असून लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार असल्यानं सत्ताधारी पक्षाच्या मनमानीविरुद्ध काँग्रेस उभी राहील असा विश्वास लोंढे यांनी यावेळी व्यक्त केला. अर्ज सादर करताना काँग्रेसनं लोंढे आणि दिलेश ढोले यांची नावं एकाच एबी फॉर्मवर दिल्याचं काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी यावेळी सांगितलं.
1: जिल्ह्यामध्ये कुठेतरी असं वातावरण तयार करण्यात आलं होतं का ही निवडणूक बिनविरोध करायची असं जे वातावरण तयार करत त्याला कुठेतरी आमच्या दोन्ही वाघांनी आज फॉर्म भरून दाखवून दिलं आहे की काँग्रेस कुठेही कमजोर नाही आहे. कोणत्याही परिस्थितीला निपटण्याकरता काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी एक साथ आहे आणि लढण्याकरता आम्ही सज्ज आहोत. एकच एबी फॉर्म असते आमच्यावाला पण नाव दोन असतात ए आणि बी मध्ये की जेणेकरून एखाद्या नावावर काही ऑब्जेक्शन आला किंवा काही कोणती त्रुटी आली तर सेकंड नाव ऑटोमॅटिक तो ग्राह्य धरला जातो. त्या पद्धतीने एकच एबी फॉर्म आहे.
0: महायुतीचे सर्व 17 उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील आणि राज्यात महायुतीला मोठा राजकीय विजय मिळेल असा विश्वास भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवत असल्याची माहिती दिली. अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा हे स्थानिक मतभेद असूनही महायुती सोबतच राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ राजीव पोद्दार यांना विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची समितीमार्फत पुनर्तपासणी केली जाणार असून पात्र महिलांना न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर लाडकी बहीण योजनेबाबत टीका केली. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानंतर सत्तेत आल्यानंतर सरकारनं लाखो महिलांना अपात्र ठरवून त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून उद्योगपतींना उमेदवारी देण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारी भाजप आता काँग्रेसयुक्त होत असल्याचा टोला त्यांनी लगावला. अनेक नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याचं त्यांनी नमूद केलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका करत घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेसचा पाठिंबा कायम राहील असं वडेट्टीवार म्हणाले. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच

0: तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग यांच्या राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकामधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य परिवहन महामंडळाचा ताफा टप्प्याटप्प्यानं पूर्ण ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. वर्ष 2029 पर्यंत एसटीच्या 50%, 2035 पर्यंत 80% आणि 2047 पर्यंत 100% बसेस ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय. राज्याच्या ई वाहन धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. सध्या एसटी महामंडळाच्या जीसीसी मॉडेलवर 5150 ई बसेसचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असून त्यामुळे प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका येथे झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान, अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताईंनी विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. गवळण, विरह गीत, भावगीत, भक्तिगीत, बालगीत अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. तेरे मेरे प्यार के चर्चे, न तुम हमें जानो, जिंदगी इंतहा लेती है, रहे ना रहे हम यासारख्या असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
0: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं संगीत जगतातील पवित्र देव्हारा रिकामा झाला आहे अशी सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलंय. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. जेईई ऍडव्हान्स 2026 निकाल आज जाहीर झाला असून दिल्ली झोनच्या शुभम कुमार यानं 360 पैकी 330 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. यंदा 1,79,694 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 56,880 विद्यार्थी यशस्वी ठरले. महिला उमेदवारांमध्ये आरोही देशपांडे अव्वल ठरली असून तिने अखिल भारतीय गुणवत्ता यादीत 77 स्थान मिळवलंय. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या 4 जूनपर्यंत वादळी पर्जन्यमान राहणार असून आज गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यात मध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. हलका पाऊस आणि वादळी पर्जन्यमान यामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली असून आज सर्वाधिक कमाल तापमान वाशिम इथं 43.8 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात 40.2 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्याचा महायुतीला विश्वास तर अनुकूल निकालाची महाविकास आघाडीला अपेक्षा. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ.

0: आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलं नाही. नाशिकमध्ये 9 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अर्ज दाखल केले. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी अर्ज दाखल केले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. सोलापुरातून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारला असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
0: विकसित महाराष्ट्रांतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या अनुषंगानं बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADV AC.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. संकेतस्थळाचं नाव पुन्हा एका JEE ADV.AC.in. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, KYC ची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
1: आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYC चा नाही, यात EKYC चे काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल त्या मुदतीत सुद्धा, तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत, जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे.
0: हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशिम इथं 43.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत ST च्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

मुंबईचा काना कोपरा काही दास्तान लपलेल्या भरलेल्या अगदी ठास ठासून भरलेल्या आहेत. आपल्याला मुंबईची गोष्ट खरंच माहिती आहे का?

0: मुंबईला कोणी माया नगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी, याच्या सादर करते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादर करते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहेत, त्यामुळे जोडलेले रहा, भेटूच
0: लवकर.

आकाशवाणी मुंबई। सुनील कांबळे राष्ट्रीय बातमी देत आहे। ठळक बातम्या। भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी। व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ। आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दिली। दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि परस्पर सहकार्यावर सहमती झाली। याविषयी व्यापार, संरक्षण, सीमा, प्रदेश व्यवस्थापन, विकास, विकसित सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं। ऊर्जा, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात निकटतम सहकार्याची गरज दोन्ही पक्षांनी अधोरेखित केली। सध्या उभय देशांदरम्यानचा व्यापार 2 अब्ज

0: डॉलर्सच्या आसपास आहे. यू मिन उंगलाइंग 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ते उद्या मुंबईत येणार असून उद्योग जगतातल्या अग्रणींना भेटणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातल्या बहुतांश बाबींना अंतिम स्वरूप दिलं असून आता काही किरकोळ मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत आलं असून ही चर्चा 2 ते 4 जून दरम्यान होणार आहे असं त्यांनी सांगितलं. अंतिम स्वरूप देताना अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होतील आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचे बदल केले जातील यावरही चर्चा सुरू आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर या कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू, त्यावर स्वाक्षरी करू आणि अधिक व्यापक करार कसा बनवता येईल यावर पुढची चर्चा सुरू करू असं ते म्हणाले. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो सांस्कृतिक विश्वासाचं प्रतीक आहे. या करारामुळे पहिल्या दिवसापासून भारताच्या 98% वस्तूंना ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. वस्त्रोद्योग, खेळताना घालण्याचे कपडे, कृषी उत्पादनं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल, सागरी उत्पादनं यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतातल्या कामगार, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत प्राधान्यानं प्रवेश मिळेल असं गोयल यांनी सांगितलं. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण खातं सांभाळणारे तिथले उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हिंद प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुलं, शांत, स्थिर आणि समृद्ध राहावं याकरता सहकार्य करण्यावर बैठकीत सहमती झाली. दोन्ही देशांच्या नौदलांच्या हालचालींबाबत तसंच तटरक्षक दलाबरोबरच्या समन्वयाबाबत चर्चा झाली. संरक्षण सामुग्री आणि सेवांच्या देवाणघेवाणीबाबत समझोता करार करण्याचा निर्णयही झाल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवेल असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपाकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी

0: अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. LPG पेट्रोल डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता काळा बाजार आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 दिवसात 1,300 ठिकाणी छापे टाकण्यात आले तसंच 7 जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADV.AC.IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार आज केला. यावेळी 35 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 13 जणांनी कॅबिनेट, 19 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसंच 3 जणांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवनियुक्त मंत्र्यांना येत्या बुधवारी खातेवाटप केलं जाईल असं कॅबिनेट मंत्री तपस रॉय यांनी बातमीदारांना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे आमदार संदीपान सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी आमदारांच्या खोट्या सह्या केल्याची तक्रार बॅनर्जी आणि सहा यांनी दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. त्यानंतर अवघ्या 1 तासात तृणमूल काँग्रेसकडून ही कारवाई केली गेली. CBI ने आज रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी समूह व्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. बँकांकडून घेतलेल्या 19,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.

0: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 वाजता 107

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

सुप्रभात श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय

तुमची सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सूर्य आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आणि आजच्या वंदन कार्यक्रमात मंगळवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण हा कार्यक्रम न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा ऐकत आहात. हे मंगळवार म्हटल्यानंतर अर्थातच 14 विद्या 64 कला यांचा अधिपती असणारा गणराया त्याला वंदन करूया.

गणपती आपल्या सर्वांचं आवडतं दैवत. गण म्हणजे समूह, पती म्हणजे नेता, समूहाचा नेता तो गणपती. आणि गणपतीच्या संदर्भातल्या सुद्धा आपल्याकडे अनेक भूपाळ्या आहेत. त्यातल्या दोन भूपाळ्या मी लागोपाठ ऐकवणार आहे. पहिली आहे अन्नपूर्णा चित्रपटातली, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली, आणि त्यानंतरची भूपाळी सुरेश वाडकर यांच्या स्वरातली.

मित्रांनो, संगीतकार जोड्यांपैकी लोकप्रिय संगीतकारांची जोडी म्हटलं तर अजय अतुल यांचं नाव आवर्जून घ्यायला लागेल. मराठी संगीतामध्ये एका वेगळ्या प्रकारचं संगीत, मराठी संस्कृतीचा आपल्याला अनुभव देणारं संगीत हे अजय अतुल यांनी केलेलं होतं. त्यांच्या सुरुवातीच्या करिअरच्या टप्प्यामध्ये त्यांनी गणपतीविषयक गाण्यांचा एक अल्बम प्रकाशित केला होता. पूर्वी कसं होतं बघा, कॅसेट्स यायच्या, अल्बम रिलीजची फंक्शन्स व्हायची आणि मग 8 गाणी तरी त्या अल्बममध्ये असायची. आता सगळ्या सिंगल्सचा जमाना आला. सिंगल म्हणजे काय तर आताच्या काळात यूट्यूबच्या माध्यमातनं किंवा एखादं गाणं रिलीज करून ते लिंकवरती अपलोड केलं जातं. पूर्वी तसं नव्हतं, कॅसेटचा जमाना होता, सीडीजचा जमाना आला आणि त्याच्यानंतर आता ही सगळी गाणी आम्ही सुद्धा तुम्हाला ऐकवतो. सुरुवातीला आमच्याकडे रेकॉर्ड्स होत्या, मग कॅसेट्स आल्या आणि त्याच्यानंतर सीडीज आल्या आणि सीडीनंतर आता काय तर आता सगळी गाणी तुम्ही जी पसंती कळवता, हजारो गाणी आमच्या संगणकावरती अपलोड केलेली असतात आणि म्हणूनच तुमची फरमाईश आम्ही लगेच पूर्ण करू शकतो. एक थोडंसं सिक्रेट तुम्हाला सांगितलं, हरकत नाही. पण अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं एक गीत खास लोकप्रिय झालं आणि जेव्हा हा अल्बम रिलीज झाला गणपती गीतांचा, अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेला प्रचंड गाजला अल्बम आणि आजही कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या गाण्यावरती शास्त्रीय नृत्य आवर्जून सादर केलं जातं ते हे गीत.

मित्रांनो, आज मंगळवारच्या निमित्ताने पूर्वार्धामध्ये आपण गणपतीविषयक भक्तिगीता ऐकतोय आणि आता या पूर्वार्धाच्या टप्प्याची सांगता आपण अर्थातच या विघ्नहर्त्याच्या आरतीने करणार आहोत.